0: Swani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: Facebook in the sky, WhatsApp in life, man more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical start, real life baat, cinema natak, bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day.
3: आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर रेनबो फंडेच्या पूर्वार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. आत्ताच जर कोणी रेडिओ लावला असेल तर आणि आता 8 वाजेपर्यंत आपण आहोत पूर्वार्ध आणि उत्तरार्धामध्ये. वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. विशेष सुद्धा कार्यक्रम आहे आपला आणि बातमी तर आपल्यापर्यंत पोहोचली असेल एव्हाना, तर त्यावरच विशेष कार्यक्रम अर्थातच आपण करणार आहोत. आणि त्या अगोदर छान छान गाणी असतील. या गाण्यानंतर हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज असेल आणि मग आपण हळूहळू आपल्या विषयांकडे जाणार आहोत. बरेच दिवस आहेत आज महत्त्वाचे आपल्या देशाच्या दृष्टीने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काही दिवस आहेत आणि खूप महत्त्वाच्या घडामोडी आपल्या आजूबाजूला घडत आहेत, तर त्या सगळ्याविषयी रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात आपण बोलणार आहोत.

आणि आता आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली, मुसळधार पावसाची नोंद झाली. कुलाबा इथे कमाल तापमान होतं 28 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस. सांताक्रूज इथे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथली कळू शकलेली नाही, सांताक्रूज इथे 90%. आणि पावसाची नोंद कुलाबा इथली कळू शकलेली नाही, सांताक्रूज इथली मिलीमीटर्समध्ये 74.1. येत्या 24 तासांकरता मुंबई शहर आणि उपनगरांसाठी हवामानाचा अंदाज असा आहे. अतिवृष्टी सांगितलेली आहे, आकाश ढगाळ राहील पूर्णत, आणि मुंबई शहर उपनगरामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. कमाल तापमानाची नोंद या काळात 29 अंश सेल्सिअस, किमान तापमानाची नोंद 23 अंश सेल्सिअस इतपत राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी वाऱ्याचा वेग ताशी 40-50 ते 60 किलोमीटर असा राहण्याची शक्यता आहे. आणि या काळामध्ये मच्छीमार बांधवांना अशी सूचना किंवा इशारा दिला जातो की त्यांनी समुद्रामध्ये जाऊ नये. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांकरता येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज, अतिवृष्टीचा इशारा, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने या 3 जिल्ह्यांसाठी वर्तवलेली आहे. आत्ताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती। आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आपण भेटलो आहोत आणि असं मी म्हटलं होतं की आज बरेच वैशिष्ट्यपूर्ण दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण साजरे करतोय, देशभरात आहेत, त्यानंतर जागतिक स्तरावर सुद्धा आहे आणि अशा काही घडामोडी सुद्धा आपल्या आजूबाजूला घडल्यात ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यातल्या बऱ्याचशा आपण म्हणूया गोष्टींबद्दल आपण आजच्या कार्यक्रमात बोलणार आहोत, पूर्वार्धात आणि उत्तरार्धामध्ये. आज कदाचित आपलं स्वागत विशेष आपली जी चालू आहे ना मालिका, ती कदाचित आज मी त्याच्यावर नाही बोलणार कारण इतक्या वेगवेगळ्या गोष्टींवर खरं तर बोलायचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस आपण साजरा करतोय. आपण हरित क्रांतीचे जनक आपले आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आजचा हा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस म्हणून साजरा होतो आणि तो करण्यामागचं सगळ्यात मुख्य दुसरं कारण म्हणजे हा तर आहेच, हे तर वैशिष्ट्य आहेच दिवसाचं, पण त्याबरोबरीने कृषीप्रधान आपला अख्खा देशच आहे, त्यामुळे शेती हा आपला इकडचा श्वास आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचं जे सगळं चक्र सुरू असतं, निसर्गाशी त्याचा संबंध जो आहे आणि त्याच्यामध्ये आपण अधिकाधिक कसं प्रगती करू शकू किंवा त्याच्यामध्ये आपण अजून चांगल्या प्रकारे आपल्या ह्या मातीशी संबंध कसा प्रस्थापित करू शकू शेतीच्या माध्यमातून, यावर विचार मग ह्या अनुषंगाने केला जातो आणि वेगवेगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये सहभागसुद्धा घेतला जातो. यात आपले शेतकरी, शेतीशी संबंधित असलेली कामं, कारण हा शेती म्हटल्यानंतर ज्या ज्या मंडळींनी शेती केली आहे किंवा ज्यांची शेती आहे, गावाला शेती आहे, ती जाऊन काही वेळेला केली जाते, शेतीशी संबंधित ज्या व्यक्ती जोडल्यात ना, त्यांना कळेल की हे काम वर्षभराचं आणि कसं कष्टाचं, किती कष्टाचं आहे आणि कायमस्वरूपी आपण त्याच्याशी कसे जोडलेले असतो, ते वेळापत्रक कसं असतं पूर्ण, आणि त्या सगळ्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा आजचा दिवस हा आपण महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस म्हणून साजरा करतो. अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच दिवस आहेत, त्याबद्दल बोलूया अर्थातच या गाण्यानंतर.

महाराष्ट्रामध्ये आज कृषी दिन आपण साजरा करत असताना हा कृषी सप्ताह म्हणून सुद्धा साजरा होतो आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान, बियाणं, सरकारी योजना यांची माहिती देण्याचं कामसुद्धा होतं. शेतीचं योगदान एकंदरीतच आपल्या, आपण जर आर्थिक आपली सगळी गणितं बघितली किंवा अर्थशास्त्र जर आपण आपल्या देशाचं पाहिलं तर शेतीचं योगदान हे अनन्यसाधारण आहे आणि ते ओळखून ह्या सगळ्या दिवसांचं आयोजन केलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारे ते साजरे केले जातात. तर आज आपण महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस साजरा करतो आहोत आणि कृषी सप्ताह यानंतर 7 जुलैपर्यंत असणार आहे. अजून एक महत्त्वाचा दिवस आहे, जेव्हा योगदानांबद्दल आपण बोलतोय तेव्हा आणखीन एक महत्त्वाचा दिवस आहे आपल्या देशासाठी संबंधित, त्याबद्दल सुद्धा बोलूया या गाण्यानंतर.

0: आधी पता ये नम है। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अग शिल्पा येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवता।

आणि आज आपल्या देशामध्ये आणखीन एक महत्त्वाचा दिवस आपण साजरा करतोय, तो सुद्धा असाच योगदानाचा दिवस आहे. जसं आपण कृषी किंवा शेती ह्या एका क्षेत्राच्या योगदानाबद्दल बोललो, तसं वैद्यकीय क्षेत्र हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये डॉक्टर्सचं असलेलं योगदान समाजाप्रती ह्याबद्दल सुद्धा आपण कायमच कृतज्ञ असतो. तर आज आपला डॉक्टर्स डे आहे, राष्ट्रीय डॉक्टर दिवस आज आपण साजरा करतोय आणि त्याच्यामागचं कारण म्हणजे भारताचे महान चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांचं जन्मदिन आणि स्मृती

दिन आजच्याच दिवशी असतो आणि त्यासाठी त्यांचं वैद्यकीय क्षेत्रातलं जे अतुलनीय कार्य होतं आणि त्यांनी एक ज्या पद्धतीने या क्षेत्रामध्ये समाजासाठी काम केलं होतं त्यासाठी म्हणून हा दिवस आपल्याकडे राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्यांना भारतरत्नाने सुद्धा सन्मानित केलं होतं आणि कृतज्ञतेचा दिवस आहे की आरोग्य सेवा पुरवताना डॉक्टर ज्या पद्धतीने योगदान देतात किंवा कधीकधी अत्यंत क्लिष्ट असे आजार असतात किंवा शस्त्रक्रिया असतात किंवा वेगवेगळे ह्याच्यामध्ये शोध लागतात ते सगळे रुग्णांपर्यंत पोहोचवणं आणि रुग्णांच्या कुटुंबियांसाठी तर डॉक्टरांचा शब्द हा बऱ्याचदा असा असतो की डॉक्टरांनी सांगितलंय ना मग आपण हे केलं पाहिजे किंवा फॅमिली डॉक्टर्स ही जी एक पद्धत होती आता पुन्हा काही प्रमाणात यायला लागली आहे हळूहळू पुन्हा पण आधीच्या काळात तर म्हणजे फॅमिली डॉक्टर्सना सगळं माहीत असायचं म्हणजे ते फक्त आजार नाही बरा करायचे तर ते कुटुंबातल्या गोष्टीसुद्धा बरा करायचे की जर काही वाद असतील किंवा घरात काय चाललं आहे हे सगळं त्यांना माहीत असायचं कारण त्यांना ह्याही गोष्टीची जाणीव असायची की ह्या गोष्टींचा परिणामसुद्धा आरोग्यावर होऊ शकतो त्यामुळे डॉक्टरांना सगळं माहीत हवं ही जी आपली एक भावना आहे आणि डॉक्टरांचं योगदान आपल्या आयुष्यातलं ह्या सगळ्यासाठी आजचा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून आपल्याकडे साजरा होतो. तर आपल्या सगळ्या जसे आपण इंटरनॅशनल डॉक्टर्स डे ना आपल्या डॉक्टरांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं महत्त्व सांगतो आपल्या आयुष्यातलं तसं आजसुद्धा राष्ट्रीय डॉक्टर दिवस आहे तर ह्या शुभेच्छा द्यायला आपल्या डॉक्टर्सना काहीच हरकत नाही का तर तशा शुभेच्छा देऊया आणि हे गीत सुंदरसं आणि त्यानंतर पुढल्या विषयांकडे जाणार आहोत. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर रेनबो फंडेचा पूर्वार्ध आणि आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबेडकर.

आणि आतापर्यंत सी आर स्वामी, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे प्राजक्ता देव, सुरेश गांधी, सुप्रिया गांधी, रघुवीर भावळ, त्यानंतर आपल्याला नागेश राहिरकर यांनी मेसेज केला आहे, रेवती सरनाईक, विजय देवारे, रवींद्र सरनाईक, अमर पाटील, दिलीप पाटील, महेंद्र चव्हाण, दत्तात्रय अडत, मंगेश घरत, कृष्णानंद कामत, अरुण गावकर, त्यानंतर सरोज कुर्डूकर, गणेश पाटील, संध्या गावकर, पंकज मोहोड, मंगेश म्हात्रे, त्यानंतर सुनंदा पाटील, मीनल महंत, कमलाकर शेळके, त्यानंतर उर्मिला निचुरे, केतन चेंबूरकर आपल्याला मेसेज आहे, त्यांनी त्यांचं नाव नाही सांगितलेलं, प्लीज तुमचं नावसुद्धा लिहित जा. चंद्रशेखर मुळेकर, कीर्तिकुमार वर्तक, हरिश्चंद्र पाटील ह्या सगळ्यांनी आपल्याला मेसेजेस केलेत आत्तापर्यंत, नव्याने जोडले गेलेले आपले हे श्रोते आहेत आणि अजूनही श्रोते जोडत जातील. मधुलता आणि सोनाली चेऊलकर हे सुद्धा आपल्याला त्यांनी आत्ता मेसेज केला आहे, असे श्रोते जोडलेले राहतील. एक गाणं आणि त्यानंतर आज काल इनफॅक्ट आपल्याला रात्री उशिरा एक बातमी समजली आणि त्याने खरं तर खूप कालवा कालव झाल्यासारखं बऱ्याच जणांना झालं असेल, कारण युग म्हणतो ना एक एक एक कालखंड

घडवलेली ही सगळी माणसं आहेत आणि त्यांचं आता आपल्या आयुष्यामध्ये नसणं ही खरंच खूप मोठी पोकळी आपल्यासाठी निर्माण झाली आहे. कारण आता युग घडवणारी, काळ घडवणारी ही सगळी मंडळी आपल्यातून शरीर रूपाने आता हळूहळू नसताय, नाही आहेत आपल्याबरोबर. तर त्यांच्याविषयी बोलणार आहोत. मी एव्हाना कोणाबद्दल बोलते ह्याचा अंदाज थोडाफार आपल्याला आला असेल, पण त्या अगोदर हे गीत ऐकवते आणि मग त्याच्यानंतर आपण बाईंविषयी बोलणार आहोत.

0: बाई असं म्हणायच्या की प्रत्येक कलाकार जो असतो किंवा प्रत्येक नट जो असतो त्याने दर काही वर्षांनंतर स्वतःमध्ये स्वतःला फ्रेश करण्यासाठी स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवून आणण्यासाठी काहीतरी प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या वर्कशॉप्सबद्दल विचारलं होतं की अजूनही तुम्ही वर्कशॉप्स घेता, अर्थात ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, अजूनही तुम्ही वर्कशॉप्स घेता, त्या वर्कशॉपमध्ये तुमच्या हाताखालून गेलेले, तुमच्या हाताने घडलेले आत्ताचे जे दिग्गज कलाकार आहेत, अभिनेते आहेत, ते सुद्धा येतात, आणि मग काय होतं त्या वर्कशॉपमध्ये? तेव्हा त्याचं उत्तर देताना बाई असं म्हणाल्या होत्या की कलाकाराने ना वंगण सारखं त्याच्यामध्ये असलं पाहिजे, ते काम त्याने वंगणाचं केलं पाहिजे, जे नवीन नवीन घडतं आहे आपल्या आजूबाजूला त्याचा त्याने अभ्यास करायला हवा. जे आपण करत आलेलो आहोत तेच करत राहणं म्हणजे नटाचं ते काम नाही. जे आपल्याला येतं त्याचा एका ठराविक काळानंतर त्याग करून ते सोडून देऊन नवं काहीतरी आत्मसात करणं किंवा नव्याचा शोध घेणं आपल्यामधल्याच, हे नटाने प्रत्येक वेळी किंवा कलाकाराने प्रत्येक काही वर्षांनंतर केलं पाहिजे, असं अशी बाईंची एक भावना होती अभिनयाबद्दल किंवा या वर्कशॉप्सबद्दल. आणि त्या स्वतःसुद्धा असं म्हणायच्या की एखादी गोष्ट एक 10-12 वर्ष केल्यानंतर ना मला असं फार अस्वस्थ वाटायला लागायचं आणि मग मला असं वाटायचं की आता काहीतरी नवीन करायला हवं आहे. आणि मग जे मी करत आले ते सगळं सोडून मग ते खूप लोकप्रियतेच्या शिखरावर असेल किंवा खूप पसंत पडत असेल लोकांना, तरीसुद्धा ते सगळं मी सोडून द्यायचे आणि मी नवीन काहीतरी करायचे. म्हणजे साधारण नाटकाचे 250 प्रयोग झाल्यानंतर मी त्या नाटकात काम करायचे नाही, कारण मलाच असं वाटायचं की या रोलसाठी आता मी शिळी झाली आहे, आता काहीतरी नवीन असलं पाहिजे. असं त्यांनी सगळं स्वतः सांगितलेलं आहे स्वतःच्या अभिनयाबद्दल किंवा एकंदरीत रंगभूमीबद्दल बोलताना. बाई, नाटककार विजय तेंडुलकर यांनी त्यांना बाई म्हणायला सुरुवात केली, खूप लहान वयात दिग्दर्शनाला सुरुवात केली वयाच्या, त्यामुळे काहीतरी एक दरारा असला पाहिजे किंवा ही व्यक्ती ही आपल्यापेक्षा थोडीशी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे, ती दिग्दर्शिका आहे, हा थोडासा आदर किंवा दरारा असण्यासाठी बाई हे त्यांना जे नाव मिळालं ते कायमस्वरूपी आपण म्हणूया, कायम त्या बाई म्हणूनच ओळखल्या जातात अजूनही आणि जातील ह्यानंतरही. बाई म्हटल्यानंतर जे नाव आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येतं ते म्हणजे विजयाबाई मेहता. काल रात्री उशिरा त्यांच्या निधनाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आणि खऱ्या अर्थाने असं वाटलं की युग घडवणं किंवा एक अख्खा कालखंड घडवण्याचं काम ज्या हातांनी केलं आहे, ज्या विचारांनी केलं आहे, ते आता थांबलं आहे असं वाटलं. शरीररूपाने आता ते आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांचं काम, त्यांची नाटकं ज्यांनी बघितलेली असतील, त्यांनी दिग्दर्शित केलेली, त्यांनी अभिनय केलेली, त्यांना त्या कॅरेक्टर्सचा किंवा त्या गोष्टीचा जो आवाका आहे किंवा त्याचं जे गांभीर्य आहे हे आपल्यापर्यंत पोहोचलं असेल किंवा रुजलं असेल आपल्यात, हा अनुभव नक्की आलेला असणार आहे. किंवा त्यांनी फार थोडे पिक्चर्स केले, चित्रपट केले, त्यातून सुद्धा बाई ज्या भेटल्या सगळ्या रसिकांना तो एक वेगळाच ऑरा, ज्याला म्हणतात एक वेगळी ऊर्जा होती ती खऱ्या अर्थाने. अजूनही बोलणार होत आपण, त्यांनी अगदी त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये संशय कल्लोळमध्ये सुद्धा काम केलं होतं, तर त्या पद ते एक पद ऐकवते. आधी विराम घेऊया छोटासा आणि मग ते पद ऐकवते.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही

0: ना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो।

विजयाबाई मेहता यांच्याबद्दल आपण बोलतो आहे आणि त्यांनी त्यांचे इतके वेगवेगळे अनुभव त्यांच्या कारकिर्दीविषयी किंवा ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःला घडवलं आहे कलाकार म्हणून ह्याचे इतके वेगवेगळे अनुभव सांगितले आहेत. आणि मग त्यातूनच त्या जेव्हा गुरुस्थानी पोहोचल्या तेव्हा त्यांनी इतर कलाकारांना तशाच पद्धतीने घडवलं. मुळात जेव्हा आपण अभिनय करतो किंवा एखाद्या नाटकामध्ये काम करतो तेव्हा त्याचे बारकावे समजून घेणं ही प्रत्येक कलाकाराची जबाबदारी आहे असं त्यांना वाटायचं. मग त्या कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या की त्यांनी असं सांगितलं की मी मनातून एक नटी आहे, म्हणजे मी एक अभिनय करणारी आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं, म्हणजे नाटकाचं, अभिनयाचं. आणि तिथेच खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये ही अभिनयाची बीजं पूर्णपणे रुजली. इब्राहिम अलकाझी मजबान यांच्याकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर ते त्यांच्यासाठी गुरुस्थानी होते, म्हणजे त्यांनी त्यांना बारकावे शिकवले आणि पुढे बाईंनी त्यांच्या शिष्यांना, म्हणजे त्यांच्याबरोबर ज्यांनी काम केलं होतं आणि मग नंतर ते त्यांचे शिष्य झाले ह्या सगळ्या कलाकारांपर्यंत ते पोहोचवलं होतं. त्यांनी असं सांगितलं की इम्प्रोवायझेशन ही इतकी सुंदर गोष्ट असते ज्यामध्ये तुम्ही त्या भूमिकेचे किंवा ते जे कॅरेक्टर तुम्हाला पात्र रंगवायचं आहे त्या पात्राचे बारकावे तुम्ही शोधू शकता इम्प्रोवायझेशनच्या माध्यमातून. मग ते पात्र शोधणं कसं आपण करू शकतो? तर एखादा समजा प्रसंग नाटकात नाही आहे पण आपल्याला त्या पात्राची पार्श्वभूमी माहिती आहे की तो कुठे जन्माला आला आहे, त्याचं लहानपण कसं गेलं आहे, सामाजिक परिस्थिती आजूबाजूची कशी होती तो वाढत असताना तो किंवा ती, आणि मग ते रंगवत असताना एखादा काल्पनिक प्रसंग उभा करायचा की समजा या पात्राच्या आयुष्यात असं असं घडलंय जे मूळ नाटकात नाही. मग त्या प्रसंगामध्ये ते पात्र, त्याची सामाजिक परिस्थिती, त्याचं लहानपण, त्याचा जन्म हे सगळं लक्षात घेता ते पात्र ह्या परिस्थितीला कसं, त्या परिस्थितीमध्ये वागेल, कसा प्रतिसाद देईल, असं हळूहळू प्रत्येक पात्र आपल्याला सापडत जातं आणि त्यातले बारकावे आपल्याला कळत जातात असं त्यांनी सांगितलं. आणि हे इम्प्रोवायझेशनच्या माध्यमातून घडत जातं आणि त्याच्यासाठी आपण त्या नटाने प्रत्येकाने वेळ दिला पाहिजे त्या भूमिकेबरोबर समरस होण्यासाठी. हा त्यांचा आग्रह असायचा किंवा हे त्यांची स्वतःची ती पात्र समजून घेण्याची पद्धत होती जी त्यांनी नंतर इतरांपर्यंत पोहोचवली आणि त्यांच्या मुशीतून घडलेले कितीतरी दिग्गज कलाकार आपण त्यांचे चाहते आहोत, त्यांच्या अभिनयाचे चाहते आहोत, ते बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की काय काय बारकावे शोधलेत यांनी. आणि मग ते जर आपण शोधायला गेलो तर ते त्यांच्या ह्या गुरूंकडनं आलेल्या गोष्टी आहेत. विजयाबाई आणखीन एक गोष्ट आवर्जून असं सांगायच्या की मला असं फार रमायला असं वाटत नाही, आवडत नाही, मला नवीन काहीतरी करायला आवडतं. आणि त्यामध्ये पात्र जेव्हा शोधायची वेळ येते त्यावेळेला त्या असं म्हणाल्या की प्रत्येक व्यक्तीच्या पात्राच्या डोळ्यात काय आहे ना, त्याचे जर डोळे सापडले, डोळ्यातले भाव जर आपल्याला सापडले तर आपण ते खूप चांगल्या पद्धतीने रंगवू शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती जर खूप चांगल्या परिस्थितीमधली असेल तर तिचे डोळे प्रत्येक वेळेला वेगळे भाव सांगत असतात, किंवा खूप झगडून परिस्थितीशी झगडून ती जर व्यक्ती वर आली असेल तर तिचे डोळे वेगळ्या भावना सांगतात. तर हे डोळे पकडता येणं प्रत्येक अभिनयाला, अभिनेत्याला हे फार महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं हे धडे आहेत आणि ते आयुष्यभर बरोबर असणार आहेत. जे जे रंगभूमीवर प्रेम करणारे आहेत, कलाकार, नट, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, रसिक, त्या सगळ्यांसाठी हे ना आयुष्यभराचे धडे आहेत. कारण जेव्हा अभिनय करताना तो नट रंगभूमीवर अभिनय करतो आणि जो बघणारा प्रेक्षक आहे त्याला जेव्हा हे समजतं तेव्हा तो एक समान धागा त्यांच्यामध्ये तयार होतो आणि हा संपूर्ण अनुभव सगळेजण

घेऊ शकतात. आणि हा आदर्श विजयाबाई मेहतांनी रंगभूमीवर काम करणाऱ्यांसाठी घालून दिला आणि त्या गुरुस्थानी झाल्या. पण त्याच्यासाठी त्यांनी जे काम केलं आहे त्याबद्दल जर आपण बोललो तर थक्क व्हायला होतं की केवढं काम आहे. बोलूया त्याबद्दल पण ह्या गाण्यानंतर.

म्हणतो ना, एक कालखंड त्यांनी उभा केला त्याची जाणीव होते. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी काही नाटकं केली, त्यानंतर रंगायन ही एक चळवळ म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याकडे रुजली होती. आणि त्या रंगायनच्या त्या काळामध्ये शितू असेल किंवा मी जिंकलो मी हरलो, त्यानंतर 1-0 बाजीराव, यशोदा अशी बरीच नाटकं त्यांनी केली. त्यानंतर संध्या छाया, एका घरात होती, मला उत्तर हवंय, जास्वंदी, अखेरचा सवाल, हमीदाबाईची कोठी, पंखानं ओढ पावलाची, बॅरिस्टर, सावित्री, पुरुष, वाडा चिरेबंदी, मुद्रा राक्षस, हैवद, नागमंडल, किती नाटकं आहेत त्यांनी दिग्दर्शित केलेली, अभिनय केलेली, जी आपल्यापर्यंत पोहोचली. आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आपण एक आवाका म्हणतो ना की रंगभूमीचा आवाका हा केवढा मोठा असू शकतो आणि त्याचा परिणाम किती सखोल असू शकतो ह्याची जाणीव झाली. त्यांचा झिम्मा असेल, त्यांचा आत्मचरित्र, आणि मग त्यांनी आणि त्यांच्यावर लिहिलेले जे लेख होते त्यातून साकार झालेलं बाई, एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास, हे दोन पुस्तकं, बाईंबद्दल आपल्याला पूर्ण त्यांचं एक व्यक्तिमत्वाची सखोल माहिती देतात. विजयाबाई मेहता यांना विनम्र आदरांजली. त्यांचं काम आपल्याबरोबर कायमस्वरूपी राहणारच आहे आणि सतत राहणार आहे. आता काही क्षणातच 7:10 आपण प्रादेशिक बातम्या ऐकणार आहोत पुणे केंद्राहून दिल्या जाणाऱ्या, आणि आपली पुन्हा भेट होईल 7:20 रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई, FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण भेटलो आहोत.

0: आकाशवाणी पुणे माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ञ जे एम अभ्यंकर यांना उमेदवारी। गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही। ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन। भारत आणि इंग्लंड यांच्यातला 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात। आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून सचिन अहिर यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होत्या। अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला। आमदार सचिन अहिर धनुष्यबाणाच्या चिन्हावरच विधान परिषदेवर निवडून गेले। त्यांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केलं, त्यामुळे सचिन अहिर हे शिवसेनेचेच आमदार आहेत असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। आज होणाऱ्या या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सभागृहात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं। गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली। बालगुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत सर्व बाजू विचारात घेऊन व्यापक चर्चेनंतर अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली। याबाबत कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही असं सांगताना ते म्हणाले,
1: अंतिम निर्णय सरकार करेल। हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल। कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये। महाराष्ट्रात आम्हाला हे लादायचं नाहीये। आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे। त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या

0: संदर्भातला घेतला जाईल।
1: राज्य सरकारनं या अधिवेशनात पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,607,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेनं काल मंजूर केल्या। या मागण्यांवरच्या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिल्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आल्या। पुण्यातल्या पाषाण इथल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाची चौकशी केली जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं। पाषाण इथल्या प्रकल्पातून पाण्याचं पुरेसं शुद्धीकरण होत नसल्याबाबत आमदार उमा खापरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठीची आवश्यक विकास कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, कोणत्याही कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही सामंत यांनी दिली। एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामं प्राधान्यानं पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते। एल निनोमुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य पाणी टंचाई परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी सरकार सज्ज आहे, एल निनोचं संभाव्य संकट हे जलसंधारणासाठी इष्टापत्ती आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला काल सुरुवात झाली। या अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील। सर्व पात्र मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन विविध ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागातील ज्येष्ठ वृत्त निवेदक मनोज क्षीरसागर आपल्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाले। आकाशवाणी सांगली केंद्रातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती। त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि नागपूर केंद्रातही वृत्त निवेदक म्हणून काम केलं। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। ज्येष्ठ दिग्दर्शिका अभिनेत्री विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं। त्या 92 वर्षांच्या होत्या। नाट्यवर्तुळात बाई या नावानं अत्यंत आदरानं ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर आपली अमिट छाप सोडली आहे। रंगायन या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला एक नवी नाट्यभाषा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक समज मिळवून दिली। अत्यंत शिस्तीच्या शिक्षिका आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक अभिनेते आणि नाट्यकर्मींच्या अनेक पिढ्या घडवल्या। भारतीय रंगभूमीला जागतिक ओळख देत ती जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात विजयाबाईंनी मोलाची भूमिका बजावली। त्यांच्या कार्याचा हा परिचय।
2: विजया मेहता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोद्यामध्ये झाला। मुंबई विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं। बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं रंगभूमीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली। रावसाहेब, पेस्तनजी यासारखे चित्रपट, स्मृतिचित्रेसारख्या मालिकांच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातही त्यांनी आपला महत्वपूर्ण ठसा उमटवला। झिम्मा हे त्यांचं आत्मचरित्र देखील नाट्यरसिकांमध्ये प्रसिद्ध आहे। संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। मराठी रंगभूमीला आधुनिक विचार देत अनेक नाट्यकलावंत घडवणाऱ्या विजयाबाई यांच्या निधनाबद्दल नाट्यक्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे।
1: अन्न आणि औषध प्रशासन विभागानं पुणे तसंच कोल्हापूर जिल्ह्यात नुकतीच विशेष तपासणी मोहीम राबवली। या अंतर्गत दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली। यात सुमारे 13,71,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे। भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 20 षटकांच्या 5 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे। इंग्लंडमधील चेस्टर ली स्ट्रीट इथल्या रिव्हरसाइड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल। भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता हा सामना सुरू होईल। राज्यात गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी जवळजवळ सगळाच जून महिना तसा कोरडाच गेला, त्यामुळे खरीपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील पाऊस आणि पेरण्यांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
0: पावसाचा जोर नसल्याने पेरणीसाठी जे पोषक वातावरण तयार न झाल्याने सर्वच ठिकाणची शेती कामे रखडलेली आहेत. बी बियाणे व खतांची साठवणूक शेतकऱ्यांनी केली असून पेरणीसाठी शेती तयार करून ठेवली आहे. जून महिना संपला तरी पुरेसा पाऊस न झाल्याचा परिणाम शेतीशी निगडीत असणाऱ्या अर्थचक्रावर झाल्याचे दिसून येत आहे. कोयना धरणासह सर्वच धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने सर्वच ठिकाणांवरील शेतीसाठीचे सिंचन शासनाने बंद केले आहे. धरणातील उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठीच वापरण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू झाला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. महाबळेश्वर व पाटण तालुका वगळता उर्वरित 9 तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. आकाशवाणीसाठी गिरीश चव्हाण, सातारा.
1: हवामान. राज्यात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला असून आगामी काळात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक जिल्ह्यातही मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, तर विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जयम अभ्यंकर यांना उमेदवारी. गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर रेनबो फंडेच्या उत्तरार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार. आणि बघता बघता आता शेवटच्या टप्प्यात आपण कार्यक्रमाच्या आलो आणि वेगवेगळ्या विषयांवर आज बोललो. सुंदरशा गाण्याने सुरुवात करूया पुन्हा एकदा. आणि विम्बल्डन बघताय की नाही मंडळी, म्हणजे त्याबद्दल थोडंसं बोलणार आहे, कारण नवा मौसम आहे, नव्या घडामोडी घडत आहेत, त्या सगळ्याबद्दल बोलूया. आणि अजूनही काही महत्वाचे दिवस आहेत आज, त्याविषयी सुद्धा ऐकत राहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी.

अशी बरीचशी गाणी आणि अशा बऱ्याचशा कविता आपल्याला लहानपणापासून आपल्या मनात असतात आणि फार आवडीच्या असतात. साहित्यिकांनी लहान मुलांसाठी खूप वेगवेगळ्या कविता रचल्या, गोष्टी रचल्या, गाणी रचली, पण बालसाहित्यिक असं एक वैशिष्ट्यपूर्ण लेखन करणारे तसे फार कमी साहित्यिक आहेत. साहित्यिकांनी खूप मोठ्या प्रमाणात विस्तृत लिखाण केलं, वेगवेगळे विषय हाताळले, त्यात बालसाहित्यसुद्धा हाताळलं, पण बालसाहित्यिक अशा पद्धतीने लहान मुलांसाठी लेखन करणं हे तसं फार अवघड आणि तितकंच आपण म्हणतो ना की कल्पनांमध्ये हरवून जाणारी ही गोष्ट आहे. आपण छान त्याच्यामध्ये मुलांच्या मनात काय काय सुरू असेल, मुलांना काय वाटत असेल, या विचारांमध्ये अक्षरशः कितीतरी लांबवरचा प्रवास करून येऊ शकतो आणि त्यांच्या कल्पनाविश्वातल्या गोष्टी आणायच्या आणि त्या रचायच्या आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या कवितांच्या माध्यमातून, गाण्यांच्या माध्यमातून, हे खूप वैशिष्ट्यपूर्ण असं एक लिखाण आहे. आणि ग ह पाटील हे नाव आपल्या सगळ्यांना आपापल्या लहानपणापासूनच्या परिचित नावांपैकी एक, म्हणजे कितीतरी आपल्यापैकी श्रोत्यांना लहानपणी अभ्यासक्रमात कदाचित या कविता असतील किंवा आपली लाडकी कविता असेल, म्हणजे देवा तुझे किती सुंदर आकाश, हे खूप लहानपणापासून आपण ऐकत आलेली कविता आहे, गाणं आहे, आणि त्याची रचना ग ह पाटील यांनी केली आणि बालसाहित्यिक म्हणूनच ते ओळखले जायचे. 25व्या वर्षी त्यांनी बालशारदा या ग्रंथाचं संपादन केलं होतं आणि खूप सुंदर सुंदर, म्हणजे गस्तवाल्यांची गीतं, निवडक कविता, अशा अनेक लहान मुलांसाठीच्या कविता त्यांनी लिहिल्या होत्या. आणि लिंबोळ्या त्यांचा हा कविता संग्रह तो खूपच प्रसिद्ध आहे. तर आज त्यांचा स्मृतिदिन आहे आणि म्हणून त्यांची छानशी दोन गीतं यानंतर ऐकवणार आहे. बरं, आनंदी राहण्याचा उपाय कधी सांगणार आहे रश्मी? सांगणार. रश्मी आहे सकाळी म्हटल्यानंतर पटकन आनंदी राहण्याचा उपायसुद्धा सांगणार, पण थोड्या वेळाने. ग ह पाटील यांच्या रचना यानंतर दोन आपल्याला आवडणाऱ्या अशा ऐकूया.

ही बासरी ऐकल्यानंतर आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. आणि ही बासरी कोणी आहे, कोणी वाजवली आहे, कोण कलाकार आहेत असं जर विचारलं तर सगळ्यांना त्याचं उत्तर माहिती आहे की अशी भुलवून टाकणारी, मंत्रमुग्ध करणारी. आता हे गाणं रोमॅन्टिक आहे म्हणून तसं वाटतं, पण त्यांची बासरी ऐकल्यानंतर तितकंच शांतसुद्धा आपल्याला वाटतं, तितकाच आनंदसुद्धा होतो, उत्साह निर्माण होतो. आपली जी मनोवस्था असेल तशा पद्धतीने आपल्याला त्यांची बासरी सुखावते नेहमीच. ते म्हणजे पंडित हरिप्रसाद चौरसिया, पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया. आज त्यांचा वाढदिवस आहे, शुभेच्छा आपल्या आहेतच त्यांच्याबरोबर कायमच. पण त्यांनी ज्या पद्धतीने हिंदुस्थानी शास्त्रीय वाद्य संगीत हे आपल्यापर्यंत पोहोचवलं, संपूर्ण जगभर पोहोचवलं, ते योगदान अमूल्य आहे. म्हणजे कितीतरी त्यांचे असे कार्यक्रम, कितीतरी त्यांच्या अशा रेकॉर्ड्स, कितीतरी प्रत्यक्ष अनुभवले असतील आपल्यापैकी काही जणांनी त्यांचं सादरीकरण. आणि ते ऐकत असताना बासरीमध्ये हरवून जाण्याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला आला असेल. म्हणजे मन अशांत असताना जर आपण हरिप्रसाद चौरसिया, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी ऐकत राहिलो तर ज्या काही आपल्या भावना आहेत त्या अशा बाहेर पडायला मदत होते आणि शांत व्हायला मदत होते. ही जादू त्या वाद्याची आहेच, पण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हातात जेव्हा बासरी येते तेव्हा ती जादू आणखीन वेगळ्या स्तरावरची असते. आणि हा अनुभव आपण प्रत्यक्ष घेत आलो आहोत गेली कितीतरी वर्ष. अनेक दिग्गज कलाकारांबरोबर त्यांच्या मैफिली, त्यांचं सादरीकरण हे गाजलं, आणि फक्त आपल्या देशात नव्हे तर भारताबाहेरसुद्धा या मैफिली गाजल्या. आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये फक्त गायनच नाही तर वाद्य संगीताची सुद्धा किती मोठी कामगिरी आहे किंवा भरीव योगदान आहे ते संपूर्ण जगभर या दिग्गज कलाकारांमुळे पोहोचलं. आणि त्यापैकीच एक नाव म्हणजे पंडित हरिप्रसाद चौरसिया. आज त्यांचा वाढदिवस म्हणून त्यांचीच सुरावट आत्ता सुरुवातीला ऐकवली, चांदनी या चित्रपटातली शिवहरी या जोडीने त्याला संगीत दिलं होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला खूप सुंदर संतूरसुद्धा ऐकायला येते आणि तितकीच गोड बासुरीसुद्धा आपण या चित्रपटांमध्ये, म्हणजे या दोघांनी ज्या ज्या चित्रपटांना संगीत दिलं त्या संगीतामध्ये आपल्याला सुंदर सुंदर संतूर आणि बासरी दोन्ही ऐकायला मिळतात. चांदनीची सुरुवात मी आपल्याला ऐकवली होती. पुढे जाऊया एका सुंदरशा गाण्याने. पटकन आनंदी राहण्याचा एक मार्ग सांगणारे आणि मग आपली मालिका आपण ऐकणार आहोत, त्याआधी हे गाणं.

आणि आता थोड्या वेळाने अजून म्हणजे थोडंसं बोलणार आहे मी आणि त्याच्यानंतर आपण आपली मालिका ऐकणार आहोत, जी मालिका आपल्या सगळ्या श्रोत्यांना खूप आवडती आहे. मुंबईबद्दलची माहिती देणारी ही मालिका आपण थोड्या वेळाने ऐकणार आहोत. पण विम्बल्डन फॉलो करताय की नाही? विम्बल्डन सुरू आहे, तिकडे फुटबॉलचा वर्ल्ड कप सुरू आहे आणि धक्कादायक रिझल्ट्स येत आहेत. म्हणजे जे विजेते होते ते आत्ताच गारद झालेत, बाहेर पडलेत, साखळी सामन्यातच पुढपर्यंत पोहोचले नाहीयेत, अशी सगळी एकंदरीत धावपळ सुरू आहे फुटबॉलमध्ये, वर्ल्ड कप फुटबॉलमध्ये. इकडे विम्बल्डनमध्ये सगळे खूप उत्सुक होते. सेरेना विलियम्स खूप वर्षांनंतर पुन्हा एकदा खेळायला येणार होती, 44व्या वर्षी पुनरागमन ती करत होती, पण पहिल्या राऊंडमध्ये ती नाही जिंकू शकली. पण 3 तास

तीन सेट चा सामना झाला तो. आणि 44व्या वर्षी आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असणाऱ्या खेळाडू बरोबर त्यांच्या एनर्जीशी मॅच करत तीन सेटची मॅच होणं हा अत्यंत थरारक असा अनुभव तिच्यासाठीही असेल आणि तिच्या सगळ्या फॅन्ससाठी सुद्धा. रात्री उशिरा होती ती मॅच, पण विम्बल्डनमध्ये सुद्धा मस्त गोष्टी घडतायत, वेगवेगळे ड्रॉज आहेत ह्यावेळेला, त्यामुळे मजा येते, थरार प्रचंड आहे आणि तो सुद्धा आपण सगळे फॉलो करत असू. त्यामुळे खेळाच्या जगामध्ये फार छान छान गोष्टी घडतायत, तर त्याचा सुद्धा आपल्याकडे त्याची नोंद असते. आणि आता पटकन आनंदी होण्यासाठी आपण काय करू शकतो, तर चित्रकला सगळ्यांचीच खूप छान असते अशातला भाग नाही, काही जण एकदम मास्टर असतात चित्रकलेमध्ये, पण आवड तर असते, म्हणजे असं वाटत असतं मनातून चित्र काढावं छान, ते कसं जमतंय माहीत नाही. चला आज पटकन आनंदी होण्यासाठी ते करूया. आनंदाला म्हणजे असं छान आपल्याला आणायचं आहे आणि कंटाळा, मरगळ, दुःख यांना उमराच्या बाहेरच सोडायचं आहे. काय करायचं आहे, 30-40 सेकंदाचा खेळ डोळे बंद करायचं आहे, पावसाचं चित्र काढा. असं म्हटल्यानंतर तुम्हीच काढलं कुठलं चित्र डोळ्यासमोर येतं, कसे त्याच्यामध्ये रंग भराल, मग तुम्ही ते खडूचे असतात रंग ते भराल की स्केचपेनने चित्र काढाल, मोठा ढग काढाल की सूर्याच्या मागे ढग, असं काहीतरी दाखवाल. बघा पावसाचं चित्र काढा म्हटल्यानंतर डोळ्यासमोर कुठलं चित्र येतं आहे आणि ते कसं असणार आहे, कारण आपल्याला माहीत असतं आपण कसे चित्रकार आहोत. तर ते जेव्हा डोळ्यासमोर येईल ना, तेव्हा खरंच असं छोटूसं हसू येईल आपल्या चेहऱ्यावर. आणि मरगळ किंवा कंटाळा आपण त्याला लांब ठेवू, कारण आता खूप प्रतीक्षेनंतर पाऊस सुरू झाला आहे आणि त्यामुळे आपल्याला छान वाटतं आहे मनातून, त्यामुळे त्याचं चित्र कसं असेल इमॅजिन करा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करूया. ही आयडिया कशी वाटली आहे, उपाय कसा वाटलाय मला नक्की सांगा. आकाशवाणी FM रेनबो. आणि 7:45 झाले आहेत, प्रसारित करीत आहोत आपली मालिका अज्ञात मुंबई.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: इकडे दादरची परिस्थिती आणखी बिघडत होती. त्यात 1914 सालात डिस्टिलरीच्या समोरच्या बाजूला कस्तुरचंद मिल सुरू झाली आणि तिथले कामगार कापसाच्या गासड्या घेऊन येणाऱ्या आणि तयार माल घेऊन जाणाऱ्या गाड्या यांचा अधिकचा भार लेवल क्रॉसिंगवर यायला लागला. तिकडे नगरपालिका, रेल्वे कंपन्या आणि इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या यंत्रणा एकत्रित येऊनही दादर ओव्हरब्रिजच्या पुलाला मुहूर्त काही मिळत नव्हता. महालक्ष्मी स्टेशन जवळचा पूल वाहतुकीसाठी सुरू झाला होता. एल्फिन्स्टन ब्रिज तयार होऊन तो कोणत्याही दिवशी रहदारीसाठी खुला केला जाण्याच्या बेतात होता. करी रोडच्या ब्रिजच्या पूर्वेकडचा उतार तयार होत होता. डिलाईल रोडच्या पुलाच्या बांधकामासाठी जागेचं संपादन सुरू होतं. दादरचा पूल मात्र अद्याप कागदावरच होता.
2: होता होता 1915 वर्ष उजाडलं आणि निम्म काहीही न होता तसंच गेलं. त्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात महानगरपालिकेकडे पुलाचे आराखडे आले आणि लक्षात आलं की या पुलाचा पश्चिमेकडचा उतार आराखड्याप्रमाणे करायचा असेल तर त्या परिसरातल्या सर्व मालमत्ता महानगरपालिकेला ताब्यात घ्याव्या लागणार होत्या. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या निधीची तरतूद महानगरपालिकेकडे नव्हती.
1: आजच्या टिळक पुलाच्या पश्चिम टोकाकडे कोतवाल गार्डन आहे. आपण जर सहज पाहिलं तरीही आपल्या लक्षात येतं

0: टिळक ब्रिज या ठिकाणी बाकीच्या इतर पुलांसारखा संपत नाही। या पुलाचा पश्चिम उतार थेट न ची केळकर रस्त्यात विलीन होतो। खरं तर प्लाझा सिनेमा कडूनच या टिळक पुलाचा चढ सुरू होतो आणि कोतवाल गार्डनही इतर गार्डन्ससारखं सपाट नाहीये, ते उतार असलेलं आहे। याचं कारण म्हणजे दादरची पश्चिम बाजू ही पूर्व बाजूच्यापेक्षा काहीशी सखल आहे। रेल्वे कंपन्यांकडून आलेल्या आराखड्याप्रमाणे पुलाचा पश्चिमेचा उतार बांधायचा तर हा पूल समोर असलेल्या आर के वैद्य मार्गावर उतरवावा लागला असता आणि त्याकरता या ठिकाणी असलेल्या मालमत्ता महानगरपालिकेला ताब्यात घ्याव्या लागल्या असत्या, पण ते पैशांमध्ये परवडणारं नव्हतं।
1: त्यावर दुसरा उपाय म्हणजे प्लाझा सिनेमा ते धी गिरगाव पंचे डेपो यांच्या दुकानापर्यंतच्या जागेत भराव घालून या संपूर्ण भागाची उंची टिळक पुलाच्या पश्चिम उताराशी मिळवावी। त्यासाठीही काही खासगी मालमत्ता ताब्यात घ्याव्या लागणार होत्या, पण तो खर्च फारच कमी होणार होता। महानगरपालिकेने हा उपाय सुचवून त्यानुसार सुधारित आराखडे तयार करण्यासाठी पुन्हा रेल्वे कंपनीकडे पाठवून दिले।
0: एकूण प्रकरण धीम्या गतीनं चाललं होतं। लेवल क्रॉसिंगच्या गर्दीनं दादरकर मेटाकुटीला आले होते। शेवटी पूर्व पश्चिम जाण्यासाठी रेल्वे कंपन्यांनी त्यांचे पूल वापरू द्यावेत अशी दादरकरांनी मागणी केली, पण हद्दीविषयी फारच जागरूक असलेल्या रेल्वे कंपन्यांनी त्याला दाद दिली नाही। उलट लेवल क्रॉसिंगवर होणारी गर्दी नियंत्रित करण्याकरता पोलिसांकडे जावं असा सल्ला दिला।
1: पुढची चार वर्ष अशीच गेली। सरकारी फायली आपल्या गतीने हलत होत्या। दादरकर बिचारे जागा मिळेल तिथून रेल्वे मार्ग ओलांडत होते, अपघात होत होते, पण आपापल्या हद्दीचं रक्षण करण्यात गुंतलेल्या यंत्रणांना त्याने काहीही फरक पडत नव्हता।
0: पण 1921 सालचा ऑक्टोबर महिना उजाडला तो दादरकरांकरता आनंदाची बातमी घेऊनच। BBCI रेल्वेनं नवीन आराखडे मंजूर करून त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या पुलाचं प्राथमिक काम सुरू केलं। महानगरपालिकेनंही पुलासाठी आवश्यक असलेल्या मालमत्ता संपादित करण्याचं काम संपवत आणलं। काही मालमत्ताधारक कोर्टात गेले होते, पण त्यांच्या मागण्यांवर तडजोड होऊन त्यांचे दावे निकाली काढण्यात आले।
1: पुलाचं काम आस्ते कदम का होईना पुढे चाललं होतं। पुलाला आकार येताना नजरेला दिसत तरी होत, एवढ्यात पुन्हा माशी शिंकली। 1923 जानेवारी महिन्याच्या आरंभाला पुलाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या पोलादाचा पुरवठा विस्कळीत झाला। काही काळ तो थांबलाही। पुढच्या 2 पोलाद पुरवठा सुरळीत झाला आणि पुलाच्या कामाने गती पकडली। मार्च 1924 पर्यंत पूल तयार झाला। पुढच्या काहीच महिन्यात तो वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची चिन्ह दिसू लागली
0: आणि अखेर 1925 सालच्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पूल दादरकरांच्या सेवेसाठी सज्ज झाल्याचं जाहीर करण्यात आलं। फुटपाथवर लाद्या बसवणं, पुलाच्या दुतर्फा ज्यादा सुरक्षेसाठी रेलिंग्स लावणं अशी काही किरकोळ कामं अद्याप शिल्लक होती, पण ती कामं रहदारी चालू असतानाही करता येण्याजोगी होती।
1: गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर 1925 रोजी हा पूल वाहतुकीसाठी अधिकृतरित्या खुला केला गेला। फूल बाजाराकडच्या लेव्हल क्रॉसिंगवरचा वाहनांचा भार एकदम कमी झाला। ते लेव्हल क्रॉसिंग वाहनांसाठी बंद केलं गेलं। इथून पादचारी रेल्वे मार्ग पार करू शकणार होते, पण नवीन पुलाचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे क्रॉसिंगवरचा पादचाऱ्यांचा भारही कमी झाला। दादरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला, पण काही काळच,
0: कारण फाटकाजवळ कमी झालेली गर्दी लवकरच फेरीवाल्यांनी भरून काढली आणि ती आजही तशीच आहे, किंबहुना ती वाढली आहे। फाटक नसलं तरी गर्दी आणि कोंडी मात्र अजूनही तशीच आहे।
1: दादर पूल वाहतुकीसाठी सुरू झाला हे खरं असलं तरी तोवर त्याचं नामकरण झालं नव्हतं। तो ओळखला जात होता दादर ओव्हर ब्रिज या नावानेच।
2: आज आपण ऐकला दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा चौथा भाग। उद्या ऐकूया पुढची गोष्ट। रोज ऐकत रहा कार्यक्रम अज्ञात मुंबई। लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते। शीर्षक गीत समीर सामंत। शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके। गायक मंदार पिलवलकर। ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे। निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी। संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम अज्ञात मुंबई. आणि आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे मंडळी, पण त्याआधी कोणी कोणी सहभाग नोंदवला पटकन सांगते. जयंत जोशी, कमलिनी महाजनी, महादेव म्हात्रे, त्यानंतर आपल्याला मेसेज केला त्यांनी, त्यांचं नाव नाही सांगितलेलं, राजू वारे यांचा, कल्पना राजू वारे, प्रांजल गुजर, हेमंत मुळे, नरेंद्र साळगावकर, राजाराम कोर, गजानन पाटील, त्यानंतर ज्योती भोईर, रवींद्र कुडाळकर, अपर्णा पटवर्धन, यशवंत आडमुटे, हितेंद्र दास, प्रवीण बहाडकर, सूर्यकांत कुंभार, प्रशांत नाईक, त्यानंतर चित्रा मांडके, संतोष पाटील, शलाका जोशी, विजयलक्ष्मी शेट्टी, वीणा नाडकर्णी, कमलाकांत जाधव, वैष्णवी खुटले, श्रीराम साने, श्रावणी आणि मंगेश भगत, आर्यन सोमवंशी, नरेंद्र सामंत, त्यानंतर इरा आणि सुलभा भगत यांचाही आपल्याला मेसेज आहे, भूषण दळवी, माधव मराठे, मंगेश घरत, स्मिता पालकर, बाल वांगणकर, गणेश फाटक, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे अमोल यांचा, दीपक लेले, जयश्री गोखले, विजेंद्र घाटोळ, मंदा पेडणेकर, जयंत बर्वे, श्रेय आणि मिलेश राऊत, दिलीप पाटील, आपल्याला मेसेज आहे सुजाता आंग्रे यांचा, कृष्णानंद कामत, शिरीष बेलसरे, मोरेश्वर धायमोडकर, त्यानंतर अस्मिता, आदित्य भुजबळ यांनीही मेसेज केलेला आहे, सुभाष चव्हाण, चित्रा कर्वे यांचा मेसेज आहे, विजयंत चितळे, कल्पना आवडली असं त्यांनी म्हटलंय चित्रकलेची, असं पण त्यांनी नाव नाही लिहिलं स्वतःचं. सीमा पटवर्धन, श्रीपाद जोशी, ईश्वरदास शेट्टी, मिलिंद टिपणीस, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे राजेंद्र सरठाकूर, भरत सुगदरे, नरेंद्र जाधव, या सगळ्या मंडळींनी कार्यक्रमात नव्याने सहभाग नोंदवलाय. आता मात्र मी निरोप घेते स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया, दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपलं मनाला पूर्ण समाधान मिळेल. मी रश्मी आंबेडकर आता इथेच थांबते आहे. नमस्कार.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेसेशकियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 म्हणजेच VBG रामजी कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वेगवेगळ्या मंत्रालयांच्या सचिवांशी संवाद साधला. हा संवाद मुख्यत्वे व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेसाठीच्या सुधारणा आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या मुख्य विषय सूत्रावर आधारित होता. संपूर्ण सरकार दृष्टिकोन आणि विविध विभागांदरम्यान समन्वयातील अडथळे दूर करण्यावर पंतप्रधानांनी या बैठकीत भर दिला. विभागांमधील परस्पर समन्वयन आणि निर्णय प्रक्रियेसाठी पीएम गतिशक्ती या मंचाचा प्रभावी आणि व्यापक उपयोग करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान यांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींची माहिती दिली. पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. यासंदर्भातील सर्व मुद्दे संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवले जावेत या भारताच्या भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. पश्चिम आशियात शाश्वत शांतता आणि स्थैर्य तसंच सुरक्षित नौवहन आणि व्यापार सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जपानच्या पंतप्रधान सानाई ताकाईची आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ताकाईची यांची ही पहिलीच अधिकृत भेट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्या उद्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल ग्रीसचे अर्थमंत्री किरियाकोस पिएराकाकीस यांच्यासमवेत चर्चा केली. आर्थिक सेवा फिनटेक डिजिटल पेमेंट्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्य वाढवून भारत आणि ग्रीस यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून 19 किलोग्राम वजनाच्या सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची दर कपात करण्यात आली आहे. ही दर कपात आजपासून लागू होईल. आज देशभरात डॉक्टर्स दिन आणि सनदी लेखापाल दिवस साजरा होत आहे. उत्तम आरोग्य आणि जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता यानिमित्तानं व्यक्त केली जाते. तर सनदी लेखापाल आर्थिक कार्यक्षमता आणि कायदेशीर नियमांचं पालन करण्याची क्षमता सातत्यानं वाढवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. जनरल धीरज सेठ यांनी काल 31वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मावळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 4 दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. जनरल सेठ हे पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएचे माजी विद्यार्थी असून डिसेंबर 1986 ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले होते. जयपूरमध्ये आजपासून 29व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेला सुरुवात होत आहे. 2 दिवसांच्या या परिषदेचं विशेष सूत्र विकसित भारत 2017

47 एआय डेटा आधारित आणि सुरक्षित डिजिटल प्रशासन असं आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ई गव्हर्नर पुरस्कार दिले जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं जन्माच्या आधारे मिळणारं नागरिकत्व रद्द करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश रद्द ठरवला आहे. यामुळे अमेरिकेत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपोआप अमेरिकेचं नागरिकत्व देणाऱ्या या कायद्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ट्रम्प विरुद्ध बारबरा या खटल्यात न्यायालयानं 6-3 अशा बहुमतानं हा कार्यकारी आदेश बेकायदेशीर ठरवला आहे. हा आदेश अमेरिकेच्या संविधानातील 14व्या घटनादुरुस्तीचं उल्लंघन करत असल्याचा निष्कर्ष सरन्यायाधीशांसह इतर 4 न्यायाधीशांनी नोंदवला. भारतानं 26 अधिक देशांची स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारांवर स्वाक्षरी केली आहे. इतर देशांसोबत अनेक करारांवर सध्या वाटाघाटी सुरू आहेत. सुरक्षित, सुव्यवस्थित आणि कायदेशीर स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मानव संसाधन मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रात गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांची पहिली तुकडी उद्या भगवती नगर इथल्या बेस कॅम्प इथून रवाना होईल. नायब राज्यपाल आणि अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा 4:15 या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. 57 दिवस चालणारी ही यात्रा पारंपरिक नुनवान पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गावरून सुरू होईल. पेट्रोल, डिझेल आणि विमानसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर आजपासून सुरू होणाऱ्या 15 वड्यासाठी निर्यात शुल्काच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवर 4 रुपये प्रतिलिटर शुल्क आकारलं जाईल. डिझेलवरील शुल्क 14 रुपयांहून कमी करून 8.5 रुपये करण्यात आलं आहे. तर हवाई उड्डाणांसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 7.5 रुपयांपर्यंत कमी करण्यात आलं आहे. आखाती देशातील संघर्षामुळे महत्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्कातील सवलत 15 जुलैपर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोकेमिकल्सची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ही सवलत देण्यात आली होती. सध्या परिस्थिती सामान्य होत आहे, मात्र या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रासाठी सुरळीत कामकाज सुनिश्चित होणार आहे. नाट्यसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी त्या एक होत. रंगायन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला नवी दिशा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक दर्जा मिळवून दिला. बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं या वर्षाच्या शेवटी जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई खेळांसाठी 15 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान होणाऱ्या 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होईल. चेस्टर ली स्ट्रीट इथल्या रिव्हरसाइड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता सामना सुरू होईल. या मालिकेनंतर भारत इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची देशभरात आगेकूच सुरू आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्ये तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. आज राज्यातील विविध भागात तसंच गोवा, कर्नाटक, केरळ, ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांच्या दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांनी घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

वेगाच्या वेडानं पाखरू गडप होतं. एका चुकीमुळे आयुष्य दूर जातं. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आईबाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. राज्यात विनापरवाना आयव्हीएफ आणि सोनोग्राफी केंद्र यातून होणाऱ्या सामान्य रुग्णांच्या फसवणुकीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज विधानसभेत दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथं झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणाच्या प्रश्नावर ते बोलत होते. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारीत समाविष्ट करण्यासाठी देखील विचार सुरू असून पुढील अधिवेशनापर्यंत असा कायदा आणला जाईल. अशी केंद्र अनावश्यक पद्धतीनं आणि मोठ्या संख्येनं उघडली जात आहेत, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे तपास पथक काम करेल असं आंबेडकर यांनी सांगितलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 म्हणजेच व्हीबीजी रामजी कायदा आजपासून लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. डिजिटल इंडिया मोहिमेला आज 11 वर्ष पूर्ण झाली. या मोहिमेच्या यशानं देशाला जगभरात एक नवी ओळख मिळवून दिली. नाविन्य आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करून देशाला नव्या उंचीवर नेण्याचा देशवासियांचा संकल्प यातून दिसून येतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस आज साजरा होत आहे. प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त पंतप्रधानांनी देशभरातल्या डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टरांची अथक मेहनत, सेवाभाव, करुणा आणि रुग्णांप्रती असलेली निष्ठा ही भारताच्या

भक्कम आधारस्तंभ असल्याचं त्यांनी याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. चार्टर्ड अकाउंटंट्स अर्थात सनदी लेखापाल दिनानिमित्तही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. भारतातील आर्थिक प्रगतीच्या प्रवासात चार्टर्ड अकाउंटंट्स हे विश्वासार्ह भागीदार म्हणून सातत्यानं महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं त्यांनी याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी डॉक्टर्स दिवस तसंच सनदी लेखापाल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातले हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक यांना अभिवादन करत शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पासपोर्ट म्हणजे पारपत्रासाठी दाखल करण्यात येणाऱ्या अर्जाच्या शुल्कात आजपासून वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भातल्या नवीन आराखड्यानुसार 36 पानी पासपोर्टसाठी 2500 रुपये शुल्क आकारण्यात येईल. 60 पानांच्या सामान्य पासपोर्टसाठी 3500 रुपये तर तात्काळ पासपोर्ट मिळवण्यासाठी नागरिकांना 6000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पासपोर्ट फाटला, हरवला किंवा खराब झाला तर पर्यायी पासपोर्टसाठी 5000 आणि 60 पानांच्या पर्यायी पासपोर्टसाठी 6000 रुपये इतकं शुल्क आकारलं जाणार आहे. आषाढी एकादशीसाठी बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातल्या श्री क्षेत्र सखारामपूर इथून सखाराम महाराजांच्या पालखीनं आज पंढरपूरकडे प्रस्थान केलं. शेकडो वारकरी सहभागी असलेल्या या पालखी सोहळ्यात झाडं लावण्याचा तसंच व्यसनमुक्तीचा संदेशही दिला जात आहे. यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातल्या खैरगाव देशमुख इथं आज कृषी विभागानं केलेल्या कारवाईत 17,82,000 रुपयांचा अवैध आणि मुदत बाह्य कीटकनाशक तसंच रासायनिक खतांचा साठा जप्त करण्यात आला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांना ही मुदत बाह्य खतं आणि औषधी बनावट लेबल लावून विकली जात होती. यश शिवनवार या व्यक्तीच्या गोदामावर अधिकृत परवान्याशिवाय थेट आदिलाबाद आणि सारखणी इथून मोठ्या प्रमाणात कमी दरातली ही अवैध खतं आणि कीटकनाशकं मागवून चढ्या दरात शेतकऱ्यांना ती विकण्यात येत होती. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना इंग्लंडमधल्या चेस्टर ली स्ट्रीट इथे खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10

0: ठीक 1:30 बजे आप सुनेंगे न्यूज स्टूडियो से मराठी में समाचार।
1: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड। ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन। मान्यवरांची आदरांजली। आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 पेक्षा जास्त जखमी। रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे। प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे। याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे। हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे। पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाने गेल्या 11 वर्षात देशभरातल्या नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या, शिकण्याच्या, व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे। तसंच जगातल्या सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे। डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे। भारतानं इंडिया स्टॅक आणि DPI प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत, ज्यामध्ये डिजिटल ओळख, पेमेंट, डेटाची देवाणघेवाण आणि सेवा वितरण यांचा समावेश आहे। आता UPI प्रणाली UAE, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8+ देशांमध्ये कार्यरत आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत, त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल। या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन्स तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे। पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे। 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे। 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली। ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमताने होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली। त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली। त्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली। PCPNDT कायद्याअंतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात दिली। ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते। यावेळी त्यांनी IVF सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं। राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं। त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतीचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शन पटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता, तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्य क्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे, या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजस्थानमध्ये दौसा जिल्ह्यात दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि प्रवासी बसशी धडक होऊन झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 12 जास्त जण जखमी झाले. ऋषिकेशहून इंदूरच्या दिशेने जाणारी ही बस आज पहाटे 3 सुमाराला एका ट्रकला धडकल्यामुळे तिला आग लागली. जळत्या बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्यामुळे ते मृत्युमुखी पडले. जखमींना दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बहुतांश प्रवासी मध्यप्रदेश आणि ऋषिकेशचे रहिवासी असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. उत्तर प्रदेशात आग्रा लखनौ महामार्गावर आज पहाटे प्रवासी बस आणि गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 मृत्यू झाला. ही बस हरियाणाकडून बिहारकडे जात होती तर गाडी आग्र्याहून लखनौच्या दिशेने जात होती. भरधाव वेगात असलेल्या बसची कारची धडक झाल्यानंतर बस महामार्गावरून खाली कोसळली आणि उलटली. या अपघातातल्या गंभीर जखमींना बांगरमऊ इथल्या आरोग्य केंद्रात आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई शहरात गेल्या 24 100 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे अनेक सखल ठिकाणी पाणी साठलं असून उपनगरी रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. पाणी साठल्यामुळे रस्ते वाहतुकीचे मार्ग काही ठिकाणी बदलण्यात आले आहेत. बेस्ट बस सेवा तुलनेने वेळेवर धावत आहे. हार्बर रेल्वे मार्गावर आज पहाटे 5 सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तिथली रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. पूर्व उपनगरात गेल्या 24 109 मिलीमीटर पाऊस पडला असून मानखुर्द उपनगरात सर्वाधिक 170 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पश्चिम उपनगरांमध्ये 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारी 1:30 सुमारास समुद्राला मोठी भरती आहे. भरतीच्या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात मेक्सिकोने इक्वेडोरचा 2-0 पराभव करून अंतिम 16 प्रवेश केला. मेक्सिकोच्या राहुल जिमेनेज आणि ज्युलियन क्विन्सोन्स यांनी प्रत्येकी 1 केला. आता अंतिम 16 मेक्सिकोचा सामना इंग्लंड किंवा कांगो यांच्यापैकी एका संघाशी येत्या रविवारी होणार आहे. दुसऱ्या सामन्यात फ्रान्सनं स्वीडनला 3-0 सहज पराभूत करून अंतिम 16 धडक मारली. किलियन एम्बाप्पे यानं 2 करत विश्वचषकात आपल्या कारकिर्दीतील गोलसंख्या 18 नेली आहे, त्यामुळे तो मेस्सीच्या विश्वचषकातल्या गोलसंख्येपेक्षा केवळ 1 मागे आहे. दरम्यान नॉर्वेनं आयव्हरी कोस्टवर 2-1 विजय मिळवत अंतिम 16 प्रवेश केला. याशिवाय मोरक्को, पॅराग्वे, ब्राझील आणि कॅनडा यांनीही आपापले सामने जिंकत अंतिम 16 स्थान निश्चित केलं आहे. आज राष्ट्रीय डॉक्टर दिवस. यानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशभरातल्या डॉक्टरांना समाजमाध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मानवतेच्या सेवेसाठी डॉक्टरांनी दाखवलेली निष्ठा, संवेदनशीलता, कौशल्य आणि कटिबद्धता यांची त्यांनी प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशातील डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रसाद नड्डा यांनीही देशभरातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 पेक्षा जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

Yeah.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: रसिका हो नमस्कार। 107.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची, ही आहे आमची FM रेनबो प्रसारण वाहिनी। आणि आपल्या या चला दोस्तो हो बोलू काही कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। आज मस्त पाऊस पडतोय,

सरीवर सरी आले आहेत, पण आत्ता आपण आपल्या आजच्या या कार्यक्रमात त्या सरींवर बोलणार नाही आहोत, कारण पाऊस गीतं जी छान असतील किंवा चित्रपटातला पाऊस जो असेल तो आपला नंतरच्या कार्यक्रमात 2 ते 3, 3 ते 4 मध्ये 3:10 ला सुरू होईल तेव्हा आपण नक्की त्याच्याविषयी बोलणार आहोत. पण आत्ता

थोडासा वेगळ्या भागावर बोलूया. आपल्या लक्षात आलं असेल कदाचित मी कुठल्या विषयी बोलणार आहे, कारण सुरुवात खरं तर नाट्यपदापासून झालेली नाही आहे आपली, पण तरीसुद्धा आजचा दिवस मराठी रंगभूमीला एक वेगळं जग म्हणूया आपण की वेगळ्या रूपानं आपल्यासमोर आणणाऱ्या रंगपरकर्मी विजया मेहता, ज्यांना आदरानं बाई म्हटलं जायचं, त्या आज गेल्या आहेत आपल्यातून. खरंच म्हणजे मराठी रंगभूमीचा विचार केला आणि विजयाबाईंचा विचार केला तर त्यांची तुलना कोणाशी होऊच शकत नाही हो, किंवा त्यांच्यासारखं असं काही नाही आहे. मराठी रंगभूमीला एका वेगळ्या अशा विचारांची दिशा त्यांनी दिली. नाटकांमध्ये किंवा त्या त्या प्रयोगांमध्ये केलेले जे काही प्रयोग केले त्यांनी, नवीन आयाम प्राप्त करून दिले आणि स्वतःच्या अभिनय दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये एक वेगळा असा ठसासुद्धा उमटवला. आज त्या आपल्याकडे नाही आहेत, आपल्यात नाही आहेत. आणि मग जेव्हा आपण त्यांच्या नाटकांचा विचार करतो, संपूर्ण कारकिर्दीचा विचार करतो, किंवा त्यांचं झिम्मा हे चरित्र ज्यांनी ज्यांनी वाचलं असेल, ज्यांनी ज्यांनी त्याच्यावर हे केलं असेल, त्यांच्या लक्षात येईल की किती गोष्टी त्याच्यात मांडलेल्या आहेत. म्हणजे लेखन काही हा माझा प्रांत नाही असं म्हणून त्या सुरुवात करतात. आणि श्रीपूंनी सांगितलं होतं, यांनी पण सांगितलं होतं, त्या म्हणतात आणि तिथे पण मला दोन तरी पानं लिहित जा, मी असेपर्यंत तू लिही म्हणजे ते प्रकाशित होईल वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्या ते असेपर्यंत काही त्यांचं लेखन तसं सुरू झालं नाही. नंतर 2010 मग त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि मग रोज दोन पानं, रोज दोन पानं असं करून मग ते चरित्र झालं. पण तुम्ही वाचाल ना तर ते संपूर्ण चरित्र असं तुमच्या समोर येत नाही. स्वतःविषयी त्यांनी जे सांगितलंय, बोलणं झालेलं आहे ना, ते तसं फारसं नाही आहे जे सुरुवातीच्या काही पानांमध्ये आपल्याला दिसतं. अगदी वय वर्ष 25 किंवा सुरुवातीचे लहानपणीचे थोडेसे किस्से आहेत 25 आपल्याला त्या दिसतात, पण त्याच्यानंतर मग आपल्याला दिसतात त्या नाटकातल्या बाई. कॉलेजमध्ये गेल्यापासून मग त्यांचं जे चरित्र होतं ते मग वेगळ्या अर्थानं एक नाट्यचरित्र म्हणून आपल्यासमोर येतं. अगदी ते इब्राहिम अल्काझींपासून त्यांचे गुरु, तिथून जे सुरू होतं ते नंतर अगदी पीटर ब्रूक यांच्यापर्यंत. आणि मग मी शिष्य किंवा मी शिकत होते ते कुठपर्यंत, म्हणजे माझी 50-60 येईपर्यंत मी शिकतच होते. मग रंगायांचे दिवस असतील, मग इतर सहकाऱ्यांसोबतचे अनुभव असतील, मग अरविंद देशपांडे आहेत, विजय तेंडुलकर आहेत, यांच्यासोबत केलेली सुरुवात असेल आणि बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये. खरं तर नंतर म्हणजे पहिल्या लग्नानंतर मग दुसऱ्या लग्नाचा आणि रंगायांचा जो भाग आहे तोसुद्धा त्याच्यामध्ये येतो. आणि मग अगदी जर्मनीतलं सुद्धा त्यांचं जे वेगळा असा तो भाग आहे तिथला, की संस्कृत नाटकांचा नाट्याविष्कार, संस्कृत नाटकांचा तो सुरुवातीला झाला मुंबईमध्ये, नंतर जर्मनीमध्ये, जर्मन भाषेत सुद्धा मग ती नाटकं कुठली आहेत, हयवदन आहे त्याच्यामध्ये, मुद्रा राक्षस आहे, शाकुंतल आहे, काय काय केलं आहे, काय काय केलं आहे आणि किती वेगळेपण आहे त्याच्यामध्ये. खरं तर एखाद दोन याच्यामध्ये हा कार्यक्रम संपणार नाही आहे रसिक हो, आपण याच्यावर नक्की विशेष कार्यक्रम करू. आता फक्त जाता जाता या गोष्टींचा फक्त मी उल्लेख केला की त्यांची नाटकं जेव्हा आपण पाहतो तेव्हा मग ती त्यांची दिग्दर्शनाची खासियत, खास असं वेगळं असं दिसतं त्यांचं, शिस्त असायची. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कलाकारांचे संवाद असोत, त्या भूमिकेकडे, त्या व्यक्तिरेखेकडे कलाकारांचा पाहण्याचा दृष्टिकोन, दिग्दर्शकीय दृष्टिकोन जसा होता तो वेगळा, बरं नाटक जे आपल्याला दिसणार आहे मग त्याची प्रकाशयोजना कशी असायला हवी, त्याचे संवाद कसायला हवे, कलाकारांचा रंगमंचावरचा वावर तो कसा असायला हवा याविषयीसुद्धा केलेला सखोल विचार. मी तुझं आहे तुझपाशी, सुंदर मी होणार, संशय कल्लोळ, वाडा, किती नाटकांची, हमीदाबाईची कोठी, किती नाटकांची नावं घेऊ मी खरंच. आणि शासनानं सुद्धा त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं रसिक हो. मिळालं तर नक्की वाचा झिम्मा आठवणींचा गोफ, हे त्यांचं चरित्र खूप सुंदर आहे आणि खूप काही शिकता येतं. जरी आपण नाटकातली किंवा कलाक्षेत्रातली व्यक्ती नसलो तरीसुद्धा त्यातनं बरंच काही मिळतं आपल्याला. असो ऐकूया एक छानसं नाट्यपद.

ज्या जुन्या चांगल्या अशा सुंदर गोष्टी असतात, अगदी जपून ठेवाव्या अशा, त्याला आपण अशा मर्मबंधातली ठेवही असं म्हणत असतो, नाही का? की नाही नाही, ह्या गोष्टी जपायला हव्या. मग आपण आपल्या अशा किती गोष्टी जपतो, आपल्या आठवणी जपतो, आपल्याकडे असलेल्या कोणी दिलेल्या गोष्टी असतील, भेटवस्तू असतील, त्या जपतो. मग अशी जुनी वारसास्थळं जी आहेत तीसुद्धा जपण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे की नाही? मला आत्ताची एक बातमी वाचली आणि फार आनंद झाला की आपल्या महाराष्ट्राचं प्रेरणास्थान आणि स्वराज्याची राजधानी असलेले किल्ले रायगड, तिथे छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून शिवभक्त येत असतात. अगदी राज्याभिषेक सोहळ्याचा मोठा कार्यक्रम तिथे होत असतो, एवढं सगळं होत असतं. पण तिथे जाण्यासाठी ना आत्ता एक नवीन रोपवे उभारला जाणार आहे. फक्त 50 ते 100 रुपयात आपल्याला तिथे गडावर जाता येणार, आणि हा रोपवे सरकारी असणार आहे. विचार करा, खाजगी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तिथे, पण 50 ते 100 रुपयात जर तुम्हाला जाता येत असेल तिथे, तर काय? ज्यांना चढता येत नाही, ज्यांना उतरता येत नाही, गुडघ्याचा त्रास आहे किंवा काय, सगळे आपले गडकिल्ले जे आहेत ना, हे खरोखर खूप सुंदर आहेत. आणि आता काय, वारसास्थळ म्हणून अनेक किल्ल्यांना मान्यतासुद्धा मिळालेली आहे, त्यामुळे ते आपण जपायलाच हवेत ना. अभिमान आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या देशात आहेत, आपल्या राज्यात आहेत, ही खरोखर अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. आता या गडकिल्ल्यांचा विचार केल्यानंतर मला ना चटकन लोहगडाची आठवण झाली. काही क्षणाची ही शांतता माझी तुम्हाला किती गोष्टी सांगून गेल्या. लोहगड म्हटल्यानंतर आत्ता काय तुमच्या डोळ्यासमोर येत आहे? बरं, तिथला आता एक नव्यानं पॉईंट तयार झालेला आहे आणि तिथे आवर्जून लोक जात आहेत की हा हिचा पॉईंट आहे, इथून घडली होती का बरं ती घटना. छत्रपती शिवरायांचे मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण काय होती? चांगल्या गोष्टींसाठी, चांगल्या विचारांसाठी झुंजणं ते मिळवणं. पण इथे

आता परिस्थिती काय आहे रसिक हो? आजची तरुणाई इतक्या टोकाचं पाऊल कसं काय उचलू शकते? कसं काय? आणि मग विचार सुरू होतो, गेले कित्येक दिवस या गोष्टी सुरू आहेत, आपल्या कानावर येत आहेत रोज नवनवीन, त्याच्याविषयीच्या ज्या काही नवीन गोष्टी घडत आहेत त्यासुद्धा समोर येत आहेत. मग तो खटल्याचं काय, आणखी काय, सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. कसं, कुणी, कधी, का, कशासाठी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू मिळत आहेत आणि ती माहिती आहेत. मी आता संपूर्ण प्रकरणाचा उल्लेख करत नाही आहे, पण तरीसुद्धा आपल्यालाही मुलं आहेत, आणि जर नसतील तरी मग आपल्या आजूबाजूला जी तरुणाई आहे ती मुलं कसा विचार करतायत आपल्या लक्षातसुद्धा येत नाही हो. म्हणजे आत्ता ना मुलांना इतकं इन्स्टंट आणि लगेच सगळं हवं असतं. बरं, ते मिळालं नाही की मग कुठल्याही टोकापर्यंत जातायत ते. आणि यातूनही मग तुलना माझा मित्रपरिवार किंवा माझ्या ज्या मित्रमंडळींना या या सगळ्या गोष्टी मिळत आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत, तर मग मलाच का नाही, मला त्या गोष्टी हव्या आहेत. आणि त्यासाठी ना धीर नाही आहे त्यांच्याकडे हो. इंग्रजीत आपण त्याला पेशन्स म्हणतो. पहा बरं, जेव्हा ते मिळत नाही तेव्हा सहज पालकांना दोष दिला जातो, तुम्ही माझ्यासाठी काहीच करत नाही. त्या याचे याचे त्याचे त्याचे पालक पहा कसं करतात, सगळं देतात, सगळं मिळतं त्यांना, सगळ्या गोष्टी असतात. मुळात मौज मजा, आनंद ही कुठल्या गोष्टीतून आपल्याला मिळवायचं आहे, त्या कशा असाव्यात, काय आपण पाहतो का आपल्या मुलांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत? हातात मोबाईल आहे त्यांच्या, पण ती मुलं काय पाहतायत, काय शोधतायत, कुठे जातायत, काय करतायत, असंही म्हणणं असतं पालकांचं की नाही हो आता तेवढा अंकुश राहिलेला नाही आहे आणि किती किती 24 तास त्यांच्या मागे राहणार. बरोबर आहे तुमचं, खरंच आहे अगदी. पण मग यात ना मला एक असा मध्यम असा मार्ग दिसतोय, तो म्हणजे मुलांशी असलेला आपला संवाद. मुलांना वेळ देणं गरजेचं आहे आणि तो संवादसुद्धा ठेवणं गरजेचं आहे तितकंच. आणि त्यांना खरोखर बाबा धीर धरायला शिकवायला हवं, पेशन्स. तो वेळ दिला, तो संवाद जर आपला असेल तर त्यातनं बऱ्याचशा गोष्टी होतील, नाही का? पूर्वी नाही का आपले आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायचे, घरातल्या आपण जेवणाच्या टेबलवर बसलो तरीसुद्धा सगळ्या गोष्टींची चर्चा होत असे, आणखी काही ज्या काही आजूबाजूला घडत आहेत त्याविषयी. आता तो संवादच नाही होत आहे ना, खरंच पटतंय का पहा तुम्हाला? आयुष्य खरंच खूप सुंदर आहे हो, खूप सुंदर आहे, पण ते कसं जगायचं आणि किती गोष्टींना, कुठल्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं आणि आपण कसं पुढे जायचं हे आपल्याला कळायला हवं. आणि जर ते मुलांना कळत नसेल तर ते त्यांना हळूहळू त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या कलाने हे समजावून द्यायला हवं त्यांना, असं आपलं मला आता हळूहळू वाटायला लागलं आहे. ऐकूया हे सुंदरसं गीत.

हो आता विसरा हे सगळं। इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास।

आणि आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते रसिक हो, यानंतर एक छानसं गीत आणि या गीताबरोबरच आपल्या चला दोस्तो हो बोलू काही कार्यक्रमाची सांगता होतीये. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहात मराठी प्रादेशिक बातम्या आणि बातम्यांनंतर पुन्हा एकदा लगेचच आम्ही आपल्याला भेटतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमात सप्तरंगी 7 मध्ये. तेव्हा तोपर्यंत ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात। विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड। ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन, मान्यवरांची आदरांजली। आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे। प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे। यांच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे। हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे। पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमानं गेल्या 11 वर्षात देशभरातील नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या, शिकण्याच्या, व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे। तसंच जगातील सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे। डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे। भारतानं इंडिया स्टॅक आणि DPI प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत। आता UPI प्रणाली UAE, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपयांनी कमी केल्या आहेत। त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल। या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे। पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे।

0: 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी म्हणून निवड झाली. तसंच विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आज नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आयव्हीएफ सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारीत समाविष्ट करण्यासाठी देखील विचार सुरू आहे. पुढील अधिवेशनापर्यंत असा कायदा आणला जाईल असंही आंबेडकर म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसेच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तंजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्र सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शनपटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्यकलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमीट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावल्या आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनानं काळाच्या पडद्याआड गेला आहे. या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनीही विजयाबाईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले,
1: त्या पूर्ण आयुष्य जगल्या रंगभूमी करता आणि पुढे इव्हन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं. ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत, इव्हन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात, असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरिवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक मार्गांवर वाहनांची गती मंदावली आहे. तर मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. दरम्यान नवी मुंबई आणि ठाणे इथंही जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नेरूळ एलपी उरणफाटा, नेरूळ

सेक्टर 21 कोपरखैरणे सेक्टर 12 दहिसरगाव सानपडा या भागात पाणी साचलं आहे, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबईत गेल्या 6 तासात सुमारे 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान नेरूळ इथं LP उड्डाणपुलाखाली साचलेल्या पाण्यात विजेच्या उघड्या तारांचा धक्का लागून 2 मुली जखमी झाल्या असून वाशी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग 3रा दिवशी कायम आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागात पावसाचं प्रमाण अधिक आहे. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली आहे. लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे. चांगला पाऊस पडत असल्यानं पाणी टंचाईची समस्या मिटली असून शेतीची कामं मार्गी लागल्यानं शेतकरीही सुखावले आहेत. मुंबई शहर आणि उपनगर पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पुढच्या 3 तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दुपारच्या सुमारास भरती अपेक्षित असून त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू राहिला तर शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. रत्नागिरीला आज आणि पालघर जिल्ह्याला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई ठाणे रायगड या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरामध्ये लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन, मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युजिकली योर्स।
1: रसिका हो नमस्कार, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी। तेव्हा आपल्या या सप्तरंगी साथ कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि आज जसं मी म्हटलं तसं मस्त पाऊस पडतोय, चिंब छान झालंय सगळं। तेव्हा आजच्या आपल्या कार्यक्रमात सुद्धा आपण असाच छान असा पाऊस चित्रपटातला सिनेमातला सुंदर गीतांसोबत आज घेऊया याचा आस्वाद।

माझ्या काळातल्या अनेकांच्या आठवणी या गाण्याशी अशा निगडीत असतील आणि आठवत सुद्धा असतील. म्हणजे पहिलीला असताना, पहिली दुसरीला असताना शाळेतल्या पुस्तकामध्ये असणारं हे गाणं, जे चित्रपटातही हा आहे हे नंतर कळतं आपल्याला, म्हणजे माझ्या काळात तरी. बरं, खरं सांगते तुम्हाला. आणि हमखास या गाण्यावर नाच बसवलेला, म्हणजे शाळेत या गाण्यावर नाच बसवताना बाईंनी नाचत घेतलं नाही, कारण नाच येत नाही म्हणून काढलं नाचत ना, आणि रडत रडत घरी गेल्यानंतर आपल्याला नाही येत ना, ठीक आहे ना, आपण दुसरं काहीतरी करूया म्हणून घरातून समजावून सांगितलेल्या गोष्टीसुद्धा आठवत आहेत. बरं, या गाण्याविषयी चित्रपट देवबाप्पा, आणि देवबाप्पा या चित्रपटात गदिमांच्या स्वरात, गदिमांच्या शब्दात असलेलं हे गाणं आहे. हे गाणं आपल्याला बोलायला जितका वेळ लागतो ना, तितक्याच कमी वेळात हे गाणं रचलं गेलेलं आहे. या गाण्याविषयी आणि इतर गोष्टींविषयी मी स्वतः अनेकदा बोललेले आहे, आणि त्या गाण्याची कथा ही बरेचदा सांगितलेली आहे. पण तरीसुद्धा आपल्या या कार्यक्रमामध्ये आज आपण ना चित्रपटातल्या छान अशा पावसाविषयी बोलणार आहोत. म्हणजे पहा ना, पाऊस असा मुसळधार असतो, भुरभुर उडणारा असतो, सैरावेरा उडणारे पक्षी, काय मजा असते. रात्रीच्या अगदी काळोखात सुद्धा असा जो पाऊस असतो तो घुमणारा असतो, सोबत जर विजा कडकडत असतील आणि गडगडाट होत असेल ढगांचा तर काय सांगावं. आणि या विजांच्या कडकडाटासोबतच जो वादळी पाऊस कोसळतो ना, त्याचं तर काय वर्णनच करू. आणि जेव्हा आपण बेसावध असतो ना, तेव्हा आपल्याला जो गाठतो आणि अशी त्रेधा तिरपीट उडवून देतो की हातातली छत्री कुठे गेली, कपडे सांभाळतोय, पर्स सांभाळतोय, आणखी काय करतोय, अशी कितीतरी रूपं त्या पावसाची आपण अनुभवलेली आहेत आणि दरवर्षी आपण ती अनुभवतो. खरं सांगतो ना. आणि काय गंमत असते पाहणं, मग ती पावसाची गाणी, चित्रपट रिमझिम घिरे सावन वगैरे, हिंदी गाणी तर खूप आठवतात आपल्याला, खूप आठवतात. अमिताभ बच्चन, मौसमी चटर्जी, आणि काय काय काय, इतकं इतकं बोलावं नरसिका होत्या प्रत्येक गीताविषयी, प्रत्येक गोष्टीविषयी, मग ते हिंदी सिनेमातलं असो किंवा मराठी सिनेमातलं असो. असंच आणखी एक गदिमांचं गाणं आहे जे वरदक्षिण या चित्रपटात आहे, आणि पाऊस आल्यानंतर हमखास या गाण्याची आठवण होते. आमच्याकडे सुद्धा सातत्यानं ते वाजतंच वाजतं, खरं सांगते. मलाही अतिशय आवडणारं असं ते गाणं आहे. रमेश देव, सीमा आणि या चित्रपटात नायक नायिकेच्या भूमिकेत आहेत. मग नायिकेचं लग्न जमवण्याचा प्रयत्न तिचे आई वडील करतायत, मग तिला वधूपरीक्षेचा कार्यक्रम जो असतो ती जात असते, पाहत असते सगळीकडे, पण हा नायक जो आहे हा आतल्यात तिच्यावर प्रेम करत असतो, त्याला तिचं प्रेम, म्हणजे त्याचं प्रेम व्यक्त करता येत नाही त्याला. मग चित्रपटाच्या शेवटी वगैरे मग ज्या काही गोष्टी होतात त्यातनं तिचं लग्न मोडतं वगैरे, मग हा नायक तयार होतो. खूप सुंदर आहे वरदक्षिणा हा चित्रपट, 60s चित्रपट आहे, छान आहेत. आणि त्यातलं हे गाणं हे बऱ्याच गोष्टींची आठवण करून देतं खरं तर. याही विषयी आपण आधी बोललोय, पण तरीसुद्धा आपण ऐकूया ज्या चित्रपटाचा उल्लेख झालेला आहे ते गाणं.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

वरदक्षिणा चित्रपटातलं हे गाणं जर तुम्ही पडद्यावर पाहिलं ना तर तिकडे नळ असा उघडारलंय आणि सगळ्या घरात अंगणी माझ्या तळे साचले नायक घरात प्रवेश करतो आणि त्याला हे असं तळं साचलेलं दिसतंय आपल्या घरामध्ये. वा सुंदर आहे चित्रपट, पाहिला नसेल तर नक्की पहा. खरं सांगते तुम्हाला 60 दशकातले जे चित्रपट होते ना मराठी चित्रपट ते इतके सुंदर होते आणि इतक्या नजाकतीने आपल्यासमोर आले होते ना की काय सांगावं. आणखी एक असा चित्रपट आहे जो आठवतोय आणि त्यातलं गाणं मुंबईचा जावई, काय धमाल आहे हो. इथे सुद्धा पुन्हा गदिमांच्या शब्दातली गाणी आपल्याला पाहायला मिळतात. शरद तळवलकर नायक नायिका काय सांगू तुम्हाला. म्हणजे लग्न जमवण्यापासून ते गावाकडची मुलगी वाड्यात राहणारी मोठ्या ती मुंबईत येते आणि मग ते मुंबईतल्या चाळीतलं वातावरण, ते मग वन रूम किचनमधलं ते राहणं, त्यांची होणारी घुसमट, मग त्यांची होणारी घालमेल, मी घुसमट घालमेल हे सगळे शब्द वापरते, आणि मग त्यांना कसा एकांत मिळेल यासाठी केले जाणारे प्रयत्न, मग त्याचे प्रयत्न, तिचा असा एक अगदी असा तिचा एक भावना असते की अरे बापरे कसं काय. बरं तिच्या घरच्यांना पण प्रश्न पडलेला असतो की बाबा कशी काय राहणार आपली मुलगी इथे, कसं काय जमेल तिचं, कसं काय होणार. पण तुम्हाला खरं सांगू का, त्या काळातला सगळा जो एक भाग होता ना सुंदर असा, मग ती एकत्र कुटुंब पद्धती असो किंवा ती चाळीतली जी घरं होती ना, आजही तुम्हाला अशी घरं दिसतील, लालबाग परळ या ठिकाणी तुम्हाला ती घरं दिसतील की ती घरं ना लहान आहेत. एका घरातून दुसऱ्या घरात जाण्यासाठी सुद्धा मध्ये एक छोटासा दरवाजा असलेला तुम्हाला अजूनही दिसेल. म्हणजे अजूनही जर त्यांचा पुनर्विकास झाला नसेल तर त्या इमारती तशा चाळी अजूनही आहेत, हो आहेत. आणि त्या सगळ्या वातावरणाचा तुम्ही सुद्धा कधीतरी एखादा भाग असाल, नक्कीच असाल, कारण या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. आणि जेव्हा हे सगळं असं पडद्यावर दिसतं आणि चित्रपटाचा शेवट की बाबा आपली आपलीच मुलं आहेत ना त्यांना वेळ मिळावा म्हणून मग शरद तळवलकर त्याच्यात आहेत, जे नायिकेचे सासरे आहेत, नायकाचे वडील आहेत, मग ते चौपाटीवर फिरायला जातात, काय गंमत आहे या सगळ्यामध्ये, खरोखरच खूप सुंदर आहे. आणि मग तिला बघायला जाण्यासाठी म्हणून जेव्हा ते गावी जातात तेव्हा तिच्या मनाची जी घालमेल होते ना, त्या तिच्या मनातल्या ज्या अशा छान भावना आहेत त्या भावना या गीतामध्ये खूप सुंदर व्यक्त झालेल्या आहेत. आणि त्यासोबत सुंदर पाऊससुद्धा आहे रसिक हो. हा असा पाऊस जेव्हा आपण चित्रपटामध्ये गाण्यामध्ये बघतो ना, एक वेगळाच आनंद मिळतो पाहा.

मला कल्पना आहे तुम्हाला बरीचशी गाणी आठवत आहेत आणि खूप सुंदर सुंदर अशी गाणी आहेत आपल्या चित्रपटांमध्ये. म्हणजे मला तुम्हाला सांगू का, मला हिंदी गाणीसुद्धा आठवत आहेत, मला मराठी गाणीसुद्धा आठवत आहेत. मला ते छत्रीचं गाणं

त्या त्यात ती तिघंजणं छोटी मुलं ती ती छत्री घेऊन जात आहेत, भरपूर पाऊस पडतो आहे आणि त्या चित्रपटातले नायक नायिका त्यांच्याकडे बोट दाखवत आहेत, हम न रहेंगे तुम न रहेंगे फिर भी रहेंगे निशानिया, किती गाणी आहेत. तो अक्षरशः पाऊस म्हटलं की वेड लागतं. आणि त्यातून ना ही ही जी सुंदर सुंदर गाणी आहेत, मग ती गाणी काय काय कुठल्या गोष्टींची आठवण करून देतात, एकतर बाहेरच्या वातावरणाची आठवण करून देतात, त्या चित्रपटातली कथा जी आहे आणि त्या कथेत जो प्रसंग आला आहे त्या प्रसंगानुसार जे गाणं आलं आहे ते गाणं, तो प्रसंग. आणि बऱ्याचशा गोष्टी कशा असतात ना की त्या आपल्या आयुष्याशी आपण आपण संबंध जोडतो. पहा खरं आहे की नाही, चित्रपट पाहताना सुद्धा आपण हे असे संबंध जोडत असतो. आणि पाऊस गाणी म्हटल्यानंतर तर एक छत्री असते असेल आपण कॉलेजात असू किंवा मग नंतरचा असा छान असा प्रवास सुरू झाला असेल थोडा पुढचा, आणि छत्री एकच आहेत दोघंच आहोत तरी सुद्धा मजा आहे. पण त्या गाण्यातले शब्द जैत्र जैतमधले शब्द आहेत पाहणं भाऊ उतरू आलो. हा हा हा, नाधोंचे शब्द, नाधोंना आपण रानकवी म्हणतो. पहा जैत्र जैत चित्रपटामध्ये सुद्धा गाणी लिहिण्यासाठी किंवा गीतकार म्हणून जेव्हा त्यांना पाचारण करण्यात आलं होतं तेव्हा त्यांचा विश्वासच बसत नव्हता की आपल्याला बोलवलेलं आहे. गेलेच नाहीत, फोनही उचलला नाही की नाही, कसं काय शक्य नाही. पण आपल्या मराठी साहित्यामध्ये इतक्या सुंदर रीतीनं रानातल्या कविता किंवा निसर्ग कविता आपल्यासमोर जर आल्या असतील तर त्यानं त्या त्या रंगगंधासहित आलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये निसर्गातली प्रत्येक गोष्ट आहे, नदीचा प्रवाह दिसतोय, छान दऱ्याखोऱ्या आहेत, निसर्गाशी संवाद करत करत आपल्याला त्या सगळ्या परिसरात फिरवून आणण्याची ताकद नाधोंच्या शब्दात आहे. आणि ते ऐकत असताना आपण इतके रमतो की नाही त्याच्यामध्ये, वाह. मग खरं सांगते तुम्हाला खूप गाणी आठवत असतील. जैत्र जैत चित्रपटातली गाणी आहेतच, पण त्याच्याबरोबरीनं चांद केवड्याची रातर आता आली आहे सांबार समोरा, राजा माझ्या आंबाड्याला बांधा या गजरा, अशीसुद्धा गाणी आहेत की त्याच्यामध्ये. आणि हे ना हे हे वेगळं आहे, आपण फक्त आदरानं नमस्कार करू शकतो या लोकांना. काय ती रसिकता आहे, कमाल. ऐकूया ज्या गाण्याचा आता उल्लेख केला आहे ना तेच गाणं.

0: मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

हे गाणं ज्या चित्रपटातलं आहे तो चित्रपट आपल्यापैकी किती जणांनी पाहिलाय? माझ्या पिढीतल्या किंवा माझ्या आधीच्या पिढीतल्या अनेकांनी पाहिला असेल हा खेळ सावल्यांचा, हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. थोडंसं आपण याला सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणू शकतो का? थ्रिलर 1976 साली आलेला, विचार करा. आशा काळे, काशीनाथ, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, लालन सारंग, राजा गोसावी, तो ते पण खलनायकाच्या भूमिकेमध्ये होते, आणि दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर. 1976 साली आलेला चित्रपट म्हणजे रहस्य हे या चित्रपटामध्ये शेवटपर्यंत टिकवून ठेवलेलं होतं. डॉक्टरांच्याच एका भूमिकेत आपल्याला दिसलेत याच्यामध्ये. आणि हा चित्रपट आजसुद्धा आठवला तर त्यातल्या किती गाणी आठव, म्हणजे रात्रीचं खेळ चाले हे जे गाणं आहे, हा खेळ सावल्यांचं, तेही तितकंच सुंदर आहे. आशा काळे आपल्याला या चित्रपटामध्ये अगदी वेस्टर्न आउटफिट म्हणजे शर्ट पॅन्टमध्ये सुद्धा दिसलेले आहेत. हो, आणि त्या गोमू संगतीनं माझ्या तो येशील का हे गाणं, आणि त्या गाण्यात डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचं नृत्य एकदम एकदम वेगळं असं,

तर नक्की पहा, नक्की पहा, कारण हा चित्रपट पाहिल्यानंतर म्हणजे हेमंत कुमार यांच्या स्वरातली त्यांचा स्वर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो, किंवा या चित्रपटाविषयीच्या जेव्हा गोष्टी आपण वाचतो किंवा पाहतो की तिची सावत्र आई किंवा ती आई ती कशा रीतीनं काय हे करते, म्हणजे भयकथेवर आधारित आहे सगळा, हॉरर आहे, सस्पेन्स आहे, वातावरण खूप सुंदर आहे, उत्कंठा शेवटपर्यंत ताणली गेलेली आहे याच्यामध्ये, हे पण तितकंच खरं आहे, पण तितकाच गाजलासुद्धा हा चित्रपट खरोखरच. आणि त्याच्यानंतर मला आता आणखी एका चित्रपटाची आठवण होतीये आणि ती म्हणजे नवरी मिळे नवऱ्याला. थोडा नंतरच्या काळात आलेला हा चित्रपट आणि या चित्रपटांमध्ये जे वातावरण, जी वातावरण निर्मिती आहे, मग एक राजघराणं दाखवलेलं आहे आणि त्या राजघराण्यातली मुलं ती कशी असतात, त्यांच्या त्या केस चालू असते, मग त्या राजघराण्यातली आजी, तिची नातवंड ती कशी असतात, आणि दुसरं एक कुटुंब आहे जे वेगळंच आहे, जिथे म्हणजे त्या दुसऱ्या कुटुंबातले जे कुटुंब प्रमुख आहेत ते कसं आपलंच म्हणणं हे करत असतात, आणि त्याच्यानंतर मग त्या कुटुंबातला जो नोकर म्हणून आहे तो काय करतो, जयराम, तो कसं काय त्या दोन कुटुंबांमध्ये समेट घडवून आणतो, आणि मग या चित्रपटातलं जे गाणं आहे निशाणा, ते पावसातलं आहे, ते सुंदर गाणं आहे. आधी आपण ते गाणं ऐकूया, कारण आता आपण कार्यक्रमाच्या ना शेवटच्या टप्प्यावर येतो आहे. गाणं सुंदर आहे, चित्रपट तर अक्षरशः गाजला होता, अजूनही ती सगळी गाणी, त्या चित्रपटाची कथा, संवाद हे सगळे अजूनही लक्षात आहेत. आपण आधी हे गाणं ऐकूया.

0: मित्रा मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो नक्कीच, भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: नवरी मिळे नवऱ्याला म्हटल्यानंतर किती गोष्टी आठवतात ना. माँसाहेब आठवतात का? त्या माँसाहेब देशमुख कुटुंब, इनामदार कुटुंब, कड्या शिस्तीच्या आणि त्यांची ती कलादेवी निवेदिता सराफ आहेत त्याच्यामध्ये, बाळासाहेब आणि बाळासाहेबांवरच म्हणजे अशोक सराफ यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं होतं. असो रसिक, खूप गोष्टी आहेत बोलण्याजोग्या, सांगण्याजोग्या, पण आता आपल्या सप्तरंगी साथ कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. यानंतर सर्जा चित्रपटातलं हे सुंदरसं गीत आपल्यासोबत आहे आणि या गीतासोबतच आपल्या या सप्तरंगी साथ कार्यक्रमाची सांगता होतीये. त्यानंतर ठीक 3:58 आपण ऐकणार आहात ठळक बातम्या आणि बातम्यांनंतर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत आपल्या पुढच्या कार्यक्रमात अर्थात सांजेच्या पारीमध्ये. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी.

107.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण वाहिनी. दुपारचे 3:58 होत आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार झाले. विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह चित्रपट आणि नाट्यसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आणि शेवटी शेअर बाजार. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76,923 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24,006 अंकांवर बंद झाला. आणि याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. आपण वळूया आपल्या कार्यक्रमाकडे.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: रसिकहो नमस्कार। न्यूज ऑन AIR आणि 107.1 मेगाहर्ट्ज़ वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी। आणि आपल्या सांदेच्या पारी कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं।

जाई जुईचा गंध मातीला. हे गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असेल ना की चित्रपटातली जी पाऊस गाणी आहेत तीच आपण पुढे नेतोय का? नाही हो. गेल्या काही दिवसांपासून पहा आपल्या कार्यक्रमात बदल झाले आहेत आणि सोमवार बुधवारी आपण मग असा छान असा भाग असतो आपला की मग त्या वेगवेगळ्या खाऊ गल्ल्या असोत किंवा मग असा परिसर आहे वेगळा असा छान असा कुठले आपली भटकंतीची ठिकाणं आहेत किंवा मग छान असे रस्ते आहेत जिथे आपण भटकतो आहे, तर अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपण किंवा समावेश आपण सोमवार बुधवारच्या सांध्याच्या पारी कार्यक्रमात करतोय. मग अशी पहा मी तुम्हाला एक गाणं सांगितलं, पाऊस म्हटलं की आपल्याला ते गाणं हमखास आठवतं, अमिताभ बच्चन आणि मौसमी चटर्जी, रिम झिम गिरे, आठवलं ना पटकन. आता या संपूर्ण गाण्यामध्ये ना मुसळधार पावसाचं वातावरण आहे सगळं आहे. बरं ही दोघांना गाणं गात नाही आहेत पण ती फिरतात कुठे कुठे, ओव्हल मैदानातल्या साचलेल्या पाण्यात फिरतात. तिथे आणखी एक मोठी बिल्डिंग आहे पहा आपली इथे, विमानाचं कंपनी तिथे फिरतात. मी आता नाव नाही घेऊ शकत ना, मी काय करू. मरीन ड्राईव्ह आहे, गेटवे ऑफ इंडिया आहे, रेडिओ क्लब आहे, अगदी कार्टर रोडपर्यंत जातात हे दोघं जणं आणि ते फिरतात. खरं तर हा सगळा परिसर किंवा हा सगळा काळ तेव्हाच आहे बरं का, हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाच आहे. आता हे सगळं बदललं आहे खरंच. म्हणजे गाण्यात आपल्याला अमिताभचं सूट बूट दिसतो, नंतर मग ते पायीच चालतायत वगैरे, मुलाखतीला गेलेला असतो आणि मग आपल्याला असं वाटतं ना गाणं बघतं, अरे हा सुटापुटात कुठे पावसात भिजतोय, पण नाही, ते वातावरण किंवा तो प्रसंग तसा आहे म्हणून तो सुटाबुटात आहे तिथे. बरं, पण ही सगळी ठिकाणं जेव्हा आपल्याला चित्रपटात दिसतात ना तेव्हा आपल्याला अरे आपण म्हणतो ना गाणी पावसात जायलाच पाहिजे, गेटवेला जायला पाहिजे, इथे जायला हवं, तिथे जायला हवं. पण तुम्हाला खरं सांगू का, आपल्या मुंबईचा हा सगळा जो भाग आहे ना, हा सगळा जो भाग आहे, जमीन जी आहे ती संपादित केलेली आहे, ज्याला रिक्लेम करणं म्हणतो आपण, की भराव टाकून टाकून टाकून बुजवून मग ती जमीन तयार केली आणि आपल्यापर्यंत म्हणजे ओढून आणलेला भाग आहे हा सगळा. होय, किती. आणि आपली जी मैदानं आहेत, मी ते ओव्हल व्ह्यू मैदान चर्चगेट स्टेशनसमोरचं, इरॉस समोरचं, मग ती इमारत बांधलेली आहे आणि मग त्या ज्या समोरच्या इमारती आहेत त्यांच्या समोरचं ते सगळा तो भाग, तो परिसर, म्हणजे नरीमन पॉइंट आपण ज्याला म्हणतो, चर्चगेट समोर एशियाटिकपासून पुढे इन्शुरन्स बिल्डिंगपासून मंत्रालय विधानभवनपर्यंतचा सगळा परिसर जो आहे ना रसिक, समुद्रात भराव टाकून आपण रिक्लेम केलेला आहे आणि हा सगळा परिसर म्हणजे आपलं नरीमन पॉइंट, जे पावसात फारच झकास दिसतो. खास तिथे जावं, बसावं त्या समुद्राच्या त्या बांधलेला कठडा आहे तिथे, आ हा. पण हे सगळं कसं काय झालं, ते रस्ते, त्या सगळ्या गोष्टी आणि काय काय करायला लागलं होतं त्या लोकांना तेव्हाच्या त्या

इथल्या आपल्या परिसरात आपण जेव्हा येतो ना विटी फोर्ट आणि या सगळ्या परिसरामध्ये, तर हा सगळा परिसर फक्त चालतच जावा. काय सांगते, खरं सांगते तुम्हाला, इतकी मजा येते ना हा सगळा परिसर चालत. पण मला गल्ल्या गल्ल्यांमध्ये फिरताना ना आपल्याला कळतच नाही आपण कुठल्या गल्लीतून बाहेर, म्हणजे कुठल्या गल्लीत घुसलं आणि कुठून बाहेर पडलं आहे, लक्षातच येत नाही. खरं सांगते, पण हे जे सगळं जो सगळा परिसर आहे, म्हणजे मुंबईचं हा सगळा परिसर आहे किंवा रिक्लेम केलेला जो भाग आहे, सात बेटात विभागलेली मुंबई, भराव टाकून गुंफण्याची पहिली कल्पना जी आहे ही जेरॉल्ड अँगियरची आहे. आणि नंतर मग याच्यात पुढे जर प्रगती कोणी केली असेल, किंवा दुसरा टप्पा जो महत्त्वाचा आहे 1771 ते 1784 तो तेव्हाचा गव्हर्नर विल्यम हॉर्नबी यानं. आता या हॉर्नबीनं ना बऱ्याचशा गोष्टी केल्या. हाजी अलीजवळचा रस्ता आहे पहा, लाला लजपतराय रोड म्हणून आपण त्याला ओळखतो. हा रोड पण त्याच्याच मेहनतीतून आपल्यासमोर आला आहे. बरं, याच माणसाने मुंबईत पायधुनी ते माझगावपर्यंत, पहा हा, पायधुनी ते थेट माझगावपर्यंत शिरणारं समुद्राचं पाणी जागीच बांध घातले आणि मुंबईत माणसांना राहण्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी राहण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली. इतकंच नाही तर त्याने मुंबईतले सगळे जे सांडपाणी जे म्हणतो आपण ते समुद्रात सोडण्याची पद्धतसुद्धा या हॉर्नबीनंच सुरुवात केली त्याची. त्याने मुंबईकरांसाठी म्हणजे राहण्यासाठी शेतीची सोयसुद्धा झाली होती तेव्हा, विचार करा. म्हणजे हॉर्नबीचं खूप मोठं काम आहे हो खरं सांगायचं तर. आता याने काय काय केलं तुम्हाला गंमत सांगते. या हॉर्नबी यांनी सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांसमोर आपली कल्पना मांडली, बाबा कसं आपल्याला रिक्लेम करायची आहे जागा, समुद्राचं पाणी अडवायचं आहे, जमीन तयार करायची आहे. पण ती खूप खर्चाची होती म्हणून ती फेटाळली. तरीही तो नेटाने आपला मुद्दा

लावून धरतच होता. दुसऱ्यांदा सुद्धा त्याला नकार आला, पण त्यानं काय केलं, नकार आला तरीसुद्धा बांध घालायचं काम जो महसूल येत होता ना त्यातून सुरू ठेवलं. आता तो काळ कसा होता माहिती आहे का, तेव्हा टपाल म्हणजे मुंबईचं पत्र इंग्लंडला किती दिवसात मिळत असेल, दिवस नाही हो, 3 ते 4 महिन्यात मिळत होतं ते. त्यामुळे या हॉर्नबीनं याचाच फायदा घेतला. आता संचालक मंडळानं त्याला गव्हर्नर पदावरून काढण्याचं फरमान काढलं होतं. बरं, ते फरमान त्याला कळलं, पण त्यानं काय केलं, खिशात घातलं, कोणाला कळवलंच नाही, दाखवलंच नाही कोणाला. त्यानंतर 3 ते 4 महिन्यांनी जो आला होता ना नवीन गव्हर्नर, त्याने मुंबईचा ताबा दिला. तोपर्यंत हाजी अली इथला बांध ब्रिज कँडी वेलॉर्ड हा बांधून तयार झाला होता. हॉर्नबी नंतर गेला आपल्या देशी परत, पण त्या बांधाला त्यांनी त्याचंच नाव देऊन टाकलं, त्याला कायमचं अमर करून टाकलं. आता नंतर मग त्याच्याच नावाचा रस्ता 1805 तयार झाला. आता तोही लाला लजपतराय रोड म्हणून ओळखला जातो आहे. पण कमाल आहे की नाही, आता हे सगळं या लोकांनी करून ठेवलं मस्तपैकी, आणि आपल्याला हे रस्ते, ही जमीन उपलब्ध करून दिली, त्यामुळे हे रस्ते दिसत आहेत आपल्याला.

सागरी किनारा आणि तो सगळा समुद्र जो जिथे जिथे आपल्याला आत्ता छान छान इमारती दिसत आहेत किंवा ऑफिसेस दिसत आहेत, हा भाग कसा कसा आला आपल्याकडे, कुठपर्यंत आला? म्हणजे मुंबई घडवण्यापेक्षा मुंबई जी वाढवली आहे ना ती ही अशी वाढवली आहे. आणि मग मी आत्ता जे सांगितलं तर सायन कॉजवेचा परिसर हा सगळा आहे, म्हणजे सायन तर कुर्ला, इथे सुद्धा खाडी बुजवून सायन कॉजवे. आता आपण म्हणतो ना सायन कॉजवे, तो कधी आला अस्तित्वात? 1803 मध्ये. 1803, हां. म्हणजे सायन आणि कुर्ला या परिसरामध्ये मुंबईकरांची राहायची सोय झाली. आणि अपोलो बंदर जो परिसर दिसतोय तो अपोलो बंदरचा परिसर सुद्धा बांध घातला गेला आणि 1819 मध्ये तो अस्तित्वात आला. आहे का कुलाबा? कुलाब्याला म्हणजे आपण तिथे गेलं, कुलाबा कॉजवे आहे. आप किती गोष्टी आहेत तिथे पाहण्याजोग्या, काय मस्त आहे ना. म्हणजे कुलाबा ते मध्य मुंबई इथे सुद्धा अशीच खाडी होती, ती बुजवण्यात आली आणि कुलाबा कॉजवेपर्यंतचा जो रस्ता आहे किंवा तो सगळा परिसर कुलाबा कॉजवे म्हणून आपण म्हणतो ना, 1838 पासून अस्तित्वात आलं, म्हणजे तेव्हापासून ते आहे. माहीम वांद्रे दरम्यानची खाडी ती सुद्धा 1845 मध्ये बुजवण्यात आली. आणि माहीम कॉजवे निर्माण होऊन नंतर मग तिथे लेडी जमशेदजींचं नाव त्याला देण्यात आलं होतं. हा, आजचा शिवाजी पार्क दिसतंय ना आपल्याला, त्या शिवाजी पार्कचं रूप सुद्धा 1928 मध्ये निर्माण करण्यात आलं. आणि आपलं मरीन ड्राईव्ह, हो हो, मरीन ड्राईव्ह ताजा अलीकडचं आहे. मरीन ड्राईव्ह 1940 मध्ये समुद्रात भराव घातला आणि निर्माण करण्यात आला. विचार करा, कुलाबा कॉजवे. म्हणजे आता कुलाबा कॉजवेचं ना अधिकृतरित्या नाव काय आहे तर हुतात्मा भगतसिंग रोड. म्हणजे मुंबई शहरातला कुलाबा आणि ओल्ड लेडी बेटांमधला जो मधला दुवा आहे तो कुलाबा कॉजवे. आपण फोर्ट परिसर म्हणतो ना तिथे आहे. इथे आलं की आपल्याला काय काय दिसतं? आपल्याला गेटवेला पटकन गल्लीतनं जाता येतं. जे मोठं समोर जे हॉटेल आहे खूप सुंदर असं, ते आपल्याला दिसतं. जे पॅलेस आणि टॉवर ही ठिकाणं आपल्याला दिसतात. पण जर तुम्हाला मुंबईचं आपल्याला बाजार म्हणूया किंवा असं भटकंतीचं, मुंबईचं एक वेगळी दुनिया जर पाहायची असेल ना तर ती कॉजवेला. मग तुम्हाला काय मिळत नाही कॉजवेला? अशा छान वास्तुकला असलेल्या इमारती तर आहेत तिथे, पण त्याच्या बरोबरीनं तुम्हाला जर काही काही छान अशा गोष्टी विकत घ्यायच्या असतील ना तर त्यासुद्धा तिथे मिळतात. बरं का? हो, मिळतात. आणि खूप सुंदर, खूप सुंदर. बरं, इथे तुम्हाला बरंच काही काही पाहता येतं. म्हणजे आपलं म्युझियम आहे, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आपण ज्याला म्हणतो ते, त्याच्यानंतर रिगल सिनेमा, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आहे, कुसरो बाग आहे, त्याच्यानंतर आणखी सुद्धा बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत. आणि हे मार्केट आपलं, शोरूम्स जर इथले पाहाल ना तुम्ही, आहा हा, मुंबईतल्या लोकांना हे वेगळं सांगायलाच नको आहे. तुम्ही असं म्हणाल शोरूम्समध्ये काय काय चक काय किमती सांगतात. खरंय, कल्पना आहेच मला त्याची, अनुभवसुद्धा आहे. पण कॉजवेला जेव्हा आपण जातो ना, त्या ती रस्त्यावरची सगळी जी दुकानं आहेत, सगळ्या गोष्टी, म्हणजे हस्तकलाकृतींपासून ते शाल, कार्पेट, अगदी पर्सेस, वेगवेगळ्या प्रकारच्या धातूच्या पण सगळ्या गोष्टी, चप्पलांपर्यंत सगळ्या गोष्टी मिळतात, सगळं. पण हां, आपलं घासाघीस, बार्गेनिंगचं स्किल आपलं मजबूत पाहिजे. खरं सांगते तुम्हाला, इतकं मजबूत पाहिजे ना, त्यानं हजाराला सांगितले तुम्ही 300 पासून मागायला सुरुवात केली पाहिजे. काय मजा असते इथे खरेदी करायला, खरंच मजा येते. कधी गेला नसाल तर नक्की जाऊन या, मजा आहे. आपण गाणं ऐकूया.

1939 पर्यंत कुलाबा इथे फक्त जर भरती कमी असेल, जेव्हा भरती कमी असेल तेव्हाच तिथपर्यंत जाता येणं शक्य होतं. पण नंतर नंतर नंतर जे काही तिथे विकास झाला आहे, जो काही डेव्हलपमेंट झालेली आहे तिथे, त्यामुळे म्हणजे इथल्या परिसरांमध्ये इथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या पोटभरीची सोय होते. छान छान कॅफे आहेत तिथे. बरं, इथे तुम्हाला ना परदेशी पर्यटक पण खूप दिसतात. म्हणजे पर्यटकांसाठी सुद्धा हा कॉजवे प्रसिद्ध आहे, आपल्या स्थानिक लोकांसाठी सुद्धा. म्हणजे तुम्हाला काय घ्यायच्या त्या गोष्टी तिथे मिळतात. कॅफे आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, रस्त्याच्या कडेला तुम्हाला अशी सुंदर सुंदर, मी भोजनालय म्हणेन त्याला, भोजनालय जिथे तुम्हाला मोगलाई दिल नावं नाही घेत आता त्या सगळ्या, पण ती अत्यंत प्रसिद्ध अशी उत्तम चवीची आहेत सगळी जी भोजनालयं जी आहेत ती. बरं, काही इराणी जी हॉटेल्स आहेत इराणी, ती जुनी आहेत, म्हणजे अगदी 1870-71 काळातली अशी ठिकाणं आहेत ती. ही इथे गेल्यानंतर दिवस पाहिजे इथे. मी खरं सांगते तुम्हाला, दिवस पाहिजे. खरेदी करायची आहे इथे जा, जो अधिकृतरित्या शहीद भगतसिंग रोड जो आहे

रोड तुम्हाला या सगळ्या गोष्टी आहे पाहायला मिळतात. कुलाबा कॉजवे मार्केट अतिशय गजबजलेलं आहे आणि शहरातलं सगळ्यात जुनं म्हणूया आपण त्याला, जुनं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, इथे तुम्हाला फॅशन म्हणजे आत्ता चालू फॅशन कुठली आहे, ट्रेंड, चालू ट्रेंड काय आहे, तो तुम्हाला तिथे पाहायला मिळणार. बरं, इथे तुम्हाला दागिने आहेत, ॲक्सेसरीज आहेत, पुस्तकंसुद्धा मिळतात. पुस्तकं, जुन्या अँटिक ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा मिळतात. आर्टिफिशियल ज्वेलरी आपण म्हणूया, त्या सगळ्या गोष्टी. आणि जर घर सजवायची आवड असेल तर वाह, काय मिळत नाही, काय मिळत नाही, अगदी घड्याळंसुद्धा मिळतात. तो तिथे काय काय घ्याल ते सगळं, घ्याल ते सगळं हो. आणि या परिसरात जर ते सगळं बघून झालं आणि आजूबाजूला जर आपल्याला पाहायचं आहे, ऐतिहासिक काही गोष्टी जर पाहायच्या असतील, तर मग त्या इमारतींकडे नजर टाका बरं का. म्हणजे ससून डॉक आहे, अफगाण चर्च आहे, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आहे, आपलं म्युझियम आहे, आणि जर कॉलेजेससुद्धा आहेत. तुम्हाला खरं सांगते, त्या कॉजवेच्या त्या सगळ्या परिसरात जास्त ती कॉलेजची मुलं दिसतात, जास्त ती. एल्फिस्टन कॉलेज आहे, काय काय नाही आहे, काय नाही आहे. मोठमोठ्या हॉटेल्सची नावं मी आत्ता घेऊ शकत नाही, त्यामुळे कॅफे जे आहे ते घेऊ शकत नाही. पण इथे ना जुनी अशी पारशी कॉलनीसुद्धा पाहायला मिळते. कुसरोबाग, कुसरोबाग सगळ्यात महत्त्वाची अशी आहे. त्याच्यामुळे इथे गेल्यानंतर तुम्हाला वास्तुकला तर छान दिसतेच, पण सांस्कृतिकदृष्ट्या इथला परिसर हा खूप वेगळा आहे, खूप खूप सुंदर आहे. म्हणजे आपल्याला इथे तुम्ही चर्चगेटहून जाऊ शकता, विटीहून जाऊ शकता, बसने जाऊ शकता, टॅक्सीने जाऊ शकता. जर गेटवेला गेलात तर तिथून एलिफंटाला पण जाता येतं. आणि खरेदीसाठी वा वा वा वा, काय विचारूच नका, किती गोष्टी आहेत सांगण्याजोग्या. असो, आपण गाणं ऐकूया छानपैकी आणि करूया भटकंती आणखी.

24 तास चमचम करणारी अशी ही आपली मुंबई, विचार करा. आता या दिवसामध्ये म्हणजे पावसाच्या दिवसात सुद्धा तुम्ही या परिसरात गेलात तर संध्याकाळी एक वेगळंच वातावरण असतं, वेगळंच, खूप सुंदर असतं ते, खरं सांगते. आणि ही जी वेगवेगळी नावं असतात पहा, म्हणजे आपल्या इतक्या परिचयाची झालेली असतात ना ही नावं की आपण सहज म्हणतो, पण ते नाव कसं बरं पडलं असेल. म्हणजे आपण दादर टीटी म्हणतो, परेल टीटी, ताडदेव टीटी, किती पटकन म्हणतो ना. पण हा टीटी हा शब्द काय आहे नेमका? टीटी म्हणजे ट्राम टर्मिनस. टीटी हे मुंबईत आधी वापरलं जायचं बरं का, म्हणजे ट्रामचं शेवटचं परतीचं ठिकाण, हा त्याचा अर्थ टीटी. आता आज ट्राम हद्दपार होऊन किती वर्ष झाली तरी सुद्धा टीटी हा शब्द वापरतोच नाही का आपण. म्हणजे बसचं तिकीट मागताना दादर टीटी द्या, परेल टीटी द्या आपण मागतो ना. विचार करा ना, म्हणजे किती कसं अजूनपर्यंत या सगळ्या गोष्टी कशा टिकलेल्या आहेत. आणि आपण असं फार ते शोधायला जात नाही, पण ते इतकं साधं, इतकं सहज, जसं मी म्हटलं तसं की मुंबई कशी उभी राहिली. बरं, फक्त मुंबईच नाही की अशी अनेक ठिकाणं आहेत आपल्या भारतभरामध्ये की त्याचा असा एक वेगळा इतिहास आहे. या आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, सोमवार बुधवारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ना आपण या सगळ्या गोष्टींचा नक्की आस्वाद घेऊया. मी मुद्दाम आस्वाद म्हणते कारण तिथे गेल्यानंतर ना मग त्या परिसराचा एक वेगळा इतिहास असतो, वातावरण असतं, खाद्यसंस्कृती असते, हे सगळं एकत्रितरित्या जेव्हा आपल्या समोर येतं ना तेव्हा मग तो आनंद वेगळाच असतो. आणि मग हळूहळू त्या ठिकाणाची ओळख होत जाते. तसं आहे. म्हणजे आता जर तुम्हाला मी सांगितलं की कितीतरी इमारती आहेत की त्या इमारतींना कशा उभ्या राहिल्या, कशा त्या आपल्यासमोर आल्या, पहिली लोकल जेव्हा धावली त्याच्यानंतर मग पुढच्या सगळ्या गोष्टी, आणि ती जी तिकिटाची आपण जे म्हणतो ते भायखळा फायर ब्रिगेडचं एक मुख्यालय आहे, ऑफिस आहे, त्याच्यासमोर ना दोन फ्लायओव्हर आहेत पहा, तिथे त्या पुलांच्या बेचक्यामध्ये एक पुतळा उभा आहे, करसेटजी माणिकजी, त्यांचा पुतळा पूर्वी भायखळा पुलाच्या उत्तरेला लवलेनच्या समोर मुख्य रस्ता आहे ना त्याच्या मधोमध उभारण्यात आला होता. आता हे जे करसेटजी माणिकजी होते ना, त्यांनी मुंबईत गॅसवर चालणाऱ्या ज्या बत्त्या होत्या ना त्या पहिल्यांदा त्यांच्या घरी लावल्या होत्या, त्यांच्या घरी आणल्या त्या, आणि त्याचं प्रतीक म्हणून पुतळ्याच्या चारही बाजूंना ते गॅसचे दिवे टांगण्यात आले होते तेव्हा. पण आता ते नाही आहेत खरं तर, पण त्यानंतर लटकवल्या गेल्याच नाहीत असा सगळा भाग आहे. आता म्हणजे खडा पारसीचा पुतळा वगैरे तुम्ही पाहिला असेल आताही तो. आता मी काही फार सांगत नाही, याच्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. आणखीही मजेदार अशा खूप सुंदर गोष्टी आहेत रसिक हो, की ज्या सांगताना, ज्या बोलताना किंवा आपण वापरतो त्या. की आता एक जे आहे म्हणजे मुंबईची पहिली नगर चावडी म्हणतो, म्हणूया आपण त्याला टाऊन

टाउन हॉल सुद्धा त्या ज्या परिसरात हरदीमन सर्कल परिसरामध्ये कितीतरी वेळा आपण तो परिसर पाहिला असेल, सगळ्या गोष्टी पाहिलेल्या असेल. इंग्रजांच्या मनोरंजनासाठी उभारलं गेलेलं पहिलं जे नाट्यगृह होतं बॉम्बे थिएटर, ते सुद्धा त्या बॉम्बे ग्रीन परिसरात ते आहे. आणि टाकसाळ इथेच आहे, आपल्या याच परिसरात आहे, विटी फोर्टच्या परिसरात. सेंट्रल लायब्ररी आणि डॉक, माझगाव डॉक, म्हणजे ज्या या आहेत सगळ्या बिल्डिंग्स ज्या इथे येतात, त्या सगळ्या रांगेत पाहिल्यानंतर RBIचं ऑफिस जे आता पूर्वी इथे होतं ते आता नाही आहे तिथे, पण तिथेच मग ती टांगसाळची बिल्डिंग आहे बाजूलाच. ते सगळं पूर्ण मोठी नाही आहे पण बैठी सगळं आहे. ते सगळं त्या परिसरातनं कसं काय उभं राहिलं? हरनिमन सर्कलच्या परिसरातनं एक तेव्हाचे जे गव्हर्नर जनरल आहेत लॉर्ड कॉर्नवॉलिस यांचा एक पुतळा होता. आता या पुतळ्यासंदर्भात सुद्धा ना मजेची गोष्ट आहे, ती तुम्हाला सांगते काय आहे ती. आधी गाणं ऐकूया आपण.

होते, लॉर्ड कॉर्नवॉलिसचा एक पुतळा होता, त्या पुतळ्याला लोक नारळ फोडायचे समोर. नारळ आपण देवाला फोडतो ना मंदिरात किंवा कुठे किंवा जाताना वगैरे. आता पण व्हायचं काय माहिती आहे, संध्याकाळी ते जे सगळे इंग्रज फिरायला यायचे, त्या मॅडम वगैरे मडमा त्यांच्या सगळ्या, त्या समुद्रकिनाऱ्यावर यायच्या थंड अशी मोकळी हवा खाण्यासाठी. पण त्यांना त्या नारळाच्या शेंड्या पडलेल्या असायच्यात ना, त्याचा त्रास व्हायचा. त्याच्यामुळे मग त्या कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याखाली नारळ फोडायला मग बंदी केली होती. का नारळ फोडायचे, तर ऑफिसरने जर बोलवलं, इंग्रज ऑफिसरने किंवा त्या साहेबाने बोलवलं, तर त्याचा ओरडा मिळायला नको म्हणून पहिला त्या पुतळ्याला पाया पडायचे व नारळ फोडायचे. असा सगळा भाग होता रसिक हो. काय सांगू, इतक्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि खरं तर सकाळी अज्ञात मुंबई कार्यक्रम असतो, त्यामुळे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी येतात. पण मला हे सांगावं असं वाटतं आहे की राणीच्या बागेत आपण बरेचदा गेलो आहे आणि त्यात किती बदल झालेत आत्तापर्यंत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की राणीच्या बागेत असं वर्तुळाकार वाहतं पाणी होतं आणि त्यातून पर्यटक लॉन्चने फेरफटका मारायचे. होय, आणि तिथे एक ना पूल होता आतमध्ये, पादचारी पूल म्हणजे तो पूल, त्या पुलाखालून लॉन्च जाताना मजा वाटायची असं अनेक जण सांगतात. वर त्या तलावात ना कमळाची फुलं उमललेली असायची, पांढरी गुलाबी अशी छान, आणि ते दृश्य इतकं सुंदर होतं की आत्ता ते खरं तर नाही आहे, पण आत्ता आपल्याला जी मुंबई सुंदर वेगवेगळे बाजार, एक 3-4 वर्षांपूर्वी ना मी बाजार गप्पा नावाचा कार्यक्रम करायचा आणि त्या कार्यक्रमात आपण वेगवेगळे जे बाजार आहेत, वेगवेगळे ठिकाणं आहेत, त्या ठिकाणांच्या त्या सगळ्या बाजारांविषयी आपण बोलायचो. तिथे काय मिळतं, कशा गोष्टी आहेत, किती सुंदर असा सगळा परिसर आहे. आणि आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यासुद्धा गोष्टी आपण नक्कीच घेणार आहोत. आज कुलाबा कॉजवे, तो सगळा परिसर, तिथे तिथली खरेदी, तिथल्या कुठल्या कुठल्या गोष्टी, इथून अजूनही इथून त्या गल्ली बोळातून फिरत असताना आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सची अशी छान छान दुकानं पाहायला मिळतात की जिथे आपल्याला माहिती नाहीत पण अशा या सगळ्या वस्तू मिळतात. त्या ज्या वस्तू आहेत, मग कसं असतं की आपल्याला माईक कुठे मिळतात ठराविक, आपल्याला स्पीकर्स कुठे मिळतात, आपल्याला ह्या खास त्याच गोष्टी, ज्या स्पेसिफिक म्हणतो आपण, त्या गोष्टी मिळणारी दुकानंसुद्धा या गल्ली बोळांमध्ये आहेत रसिक हो. होय, आत्ता काही यूट्यूबच्या माध्यमातून हे सगळं आपल्याला कळतं, माहिती आहे, पण मुंबई किंवा हे जे परिसर आहेत ना, हे अशा तऱ्हेनं विकसित झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी अशा तऱ्हेनं तिथे आलेल्या आहेत की त्या गल्ली बोळातून फिरताना पण ना रसिको हो, एक वेगळी मजा आहे तुम्हाला खरं सांगते. कधीतरी ना गाडीनं फिरण्याऐवजी या सगळ्या ठिकाणी यावं. आणि भटकंती कशी करायची, तर ती आपली 11 नंबरची बस, म्हणजे आपल्या पायांनी चालायचं आणि मस्त मजा घेत घेत. खाण्यापिण्याची सोय तिथे मस्त होते, खाऊ गल्ल्यामध्ये आहेत एक दोन, त्या तिथे मजा होते आणि आजूबाजूला मिळते तुमची, पोटभरीची सगळी ठिकाणं आहेत, पण ही अशी मजा असायलाच पाहिजे.

0: अशी भटकंती करायला सुंदर पाऊस सोबत असेल आणि अशा गोष्टी असतात ना की त्या आपल्याला आणखी वेगवेगळ्या गोष्टींची आठवण करून देतात. पहा, आपण कधी आपल्या आईवडिलांबरोबर अशा ठिकाणी गेलेलो असतो, त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जातो आणि त्याच्यानंतर मग मात्र आपल्या जोडीदारासोबत वगैरे. असे जेव्हा टप्प्याटप्प्यानं एकाच ठिकाणी किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिथं आधी आपण गेलेलो असतो तिथं जाण्यातली मजा काही औरच असते. पहा, फक्त मुंबईच नाही, भारतात अशी खूप सुंदर अशी ठिकाणं आहेत जिथं आपण वारंवार जात असतो. भटकंतीची अशी खूप ठिकाणं आहेत, आपण बोलू रसिका हो, नक्कीच बोलू याच्यावर. पण आता कसं आहे ना की आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. यानंतर एक छानसं गीत असेल आणि त्या गीताबरोबरच आपल्या या कार्यक्रमाची सुद्धा, म्हणजे सांजेच्या पारी कार्यक्रमाची सांगता होतीये. आज खूप सुंदर प्रतिसाद आलेला आहे. व्हॉट्सॲपचा तर अक्षरशः पाऊस आहे, त्यामुळे सगळ्यांची नावं घेणं काही मला शक्य नाही आहे. पण आपणा सर्वांचे अगदी मनापासून आभार. त्याच्याबरोबरीनं दूरध्वनीच्या माध्यमातून सुद्धा अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. तेव्हा रसिका हो, आपणा सर्वांचे अगदी मनापासून आभार. उद्या पहाटे अशीच सुंदर गीतसंगीताची सफर आपल्यासोबत असेल वंदन आणि रेनबो फंडे कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा उद्या सकाळी हे दोन्ही कार्यक्रम घेऊन 5 ते 8 आपल्यासोबत असेल स्वप्ना. आणि आत्ता मात्र यानंतर ठीक 5 म्हणजे या गीतानंतर आपण ठीक 5 ऐकणार आहात ठळक बातम्या. आणि त्यानंतर 5:03 आपण ऐकणार आहात कार्यक्रम लव्ह यू जिंदगी. आणि आपल्यासोबत सादर करणार आहे
1: आर जे रिद्धी.
0: येस, तर इथेच रसिका हो, यानंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं, आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. नमस्कार.

अजिंठा अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात काठा काठातला झाडांच्या देठातला रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला अजिंठा।

मोठा झाडांचा, झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला, लेणापूर फरदापूरच्या गावंढळ गर्दीतला, बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा,

अजिंठा पिवळ्या जर्द शेतातल्या पिकातला, बारादरीतला, काळ्या भोर दगडातला धबधबा झेलणारा अजिंठा।

अजिंठा, जगाचे अहंकार मोडून बसलेला, नामोनिशाण नसलेल्या कुठल्याच हातांचे ह्या निर्मितीतल्या इथल्या दगडातल्या सृष्टीला पहिल्यांदा चिरंतन प्रतिरूप देणारा,

नमस्कार, मी अभय धुमाळ। ऐकूयात काही ठळक घडामोडी। रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे। प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत। त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल। या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे। पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे। 60 पानांचं पारपत्र हवं असल्याचं 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे। सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार झाले। विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं होतं। प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह चित्रपट आणि नाट्यसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। क्रिकेटपटू ईशान किशन यानं ICC खेळाडू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76,923 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24,006 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू। विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या सुमारे 15,000 कंत्राटी कामगारांच्या समायोजनाचा शासन निर्णय निर्गमित। आणि नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट। आता सविस्तर बातम्या। रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला। प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे। याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे। हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे। पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली। ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली। त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली। त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड झाली। तसंच विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आज नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली। ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून।
1: PCPNDT कायद्याअंतर्गत IVF सेंटर सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते। यावेळी त्यांनी IVF सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं। राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं देखील ते म्हणाले। अशा प्रकारच्या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारीत समाविष्ट करण्यासाठी देखील विचार सुरू आहे। पुढील अधिवेशनापर्यंत कायदा आणला जाईल असं आंबेडकर यांनी सांगितलं। राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांची रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक सरकारनं आज विधानसभेत सादर केलं। फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणे यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली। याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचे संरक्षण देखील करण्याची तरतूद या विधेयकात आहे। यापूर्वीच्या कायद्यात डिजिटल चलनातून झालेल्या फसवणुकीला कुठलंही संरक्षण नव्हतं। अमरावती महानगरपालिकेमध्ये जन्ममृत्यू प्रमाणपत्रांचे 1,000 अर्ज प्रलंबित असल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोष निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेमध्ये औचित्याचा मुद्दा उपस्थित केला। शहरात जन्ममृत्यू प्रमाणपत्र वितरण प्रणाली अधिक सुलभ आणि सोयीची करण्यासाठी जन्ममृत्यू प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रकरणांचा झोन स्तरावर निपटारा करण्याची सूचना त्यांनी सभागृहासमक्ष केली। आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके।
0: विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे म्यानमारमध्ये नोकरीच्या अमिषानं अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांच्या सुरक्षित सुटकेची मागणी केली। तसंच समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत सरकारला धारेवर धरत सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली। या दोन्ही गंभीर प्रकरणात राज्य सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा असं वडेट्टीवार म्हणाले। नागपूर महानगरपालिकेच्या कचरा संकलनाचं कंत्राट असलेल्या AG Enviro आणि BVG इंडिया यांच्या कामकाजातील अनियमिततेच्या चौकशीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला असून त्याआधारे संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली। आमदार विकास ठाकरे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत चौकशी अहवाल आणि कारवाईची मागणी केली होती। तसंच नागपूरमधील पूरग्रस्तांना योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे।

0: इथले हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक यांना अभिवादन केलंय. अपार कष्टातून धरणी मातेला समृद्ध करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या समस्त शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात देखील कृषी दिन साजरा करण्यात आला. वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था वनआरटी नागपूर इथंही अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यवतमाळ इथं कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा परिषदेतील वसंतराव नाईक सभागृहात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या योगदानामुळे आज देश आणि महाराष्ट्र हा कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी काढले.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज राष्ट्रीय डॉक्टर दिवस यानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देशभरातल्या डॉक्टरांना समाजमाध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहे. मानवतेच्या सेवेसाठी डॉक्टरांनी दाखवलेली निष्ठा, संवेदनशीलता, कौशल्य आणि कटिबद्धता यांची त्यांनी प्रशंसा केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही देशभरातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सखारामपूर इथून श्री सखाराम महाराज पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या जयघोषात शेकडो वारकरी दिंडीत सहभागी झाले. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पालखीचं पूजन करून वारकऱ्यांचा सन्मान केला. झाडं लावण्याचा तसंच व्यसनमुक्तीचा संदेश देत ही दिंडी जळगाव जामोद खामगाव आणि अकोला मार्गे पंढरपूरकडे रवाना झाली. गोंदियाचे नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी विठ्ठल दर्शनासाठी गोंदिया ते पंढरपूर अशी सुमारे 800 किलोमीटरची सायकलवारी सुरू केली आहे. पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात कारगिल युद्धातील माजी सैनिक उदयभान निर्वाण यांच्यासह घनश्याम ओके आणि मनोज बिसेन सहभागी झाले आहे. 4 दिवसात हा प्रवास पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्षातर्फे आजपासून चरणसेवा उपक्रम सुरू करण्यात आलाय. राज्यातील 11 जिल्ह्यातील सुमारे 400 मुक्कामस्थळी 12,000 अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका आणि स्वयंसेवक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा, पायांची मालिश, वैद्यकीय तपासणी आणि प्राथमिक उपचार उपलब्ध करून देणार आहे. भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून आरोग्य जनजागृतीचा संदेश दिला जाणार आहे. चंद्रपूरच्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय इथं 3 जुलै रोजी गोमाता संवाद यात्रेचं आगमन होत असून भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी जनसंवाद सोहळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयुक्त पशुसंवर्धन डॉ कुमरे यांनी केलं आहे. शेगाव इथल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद नगर परिषद उर्दू प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींसाठी गुड टच बॅड टच विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. शेगाव पोलीस ठाण्याचे PSI संदीप बारिंगे आणि महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शबाना पटेल यांनी विद्यार्थ्यांना बाल सुरक्षा, पॉक्सो कायदा, व्यसनमुक्ती आणि सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन केलं. हवामान. नागपूरसह विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तत्पूर्वी आज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नागपुरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे उष्णतामान कमी झालंय. आगामी काही तासात चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत प्रथमच अव्वल स्थानी पोहोचलाय. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मानंतर T20 क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवणारा तो चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव देशमुख इथं कृषी विभागानं धडक कारवाई करत अवैध आणि मुदतबाह्य कीटकनाशकं तसंच रासायनिक खतांचा सुमारे 17,82,000 रुपयांचा साठा जप्त केला. अधिकृत परवान्याशिवाय हा माल आदिलाबाद आणि सारखणी इथून मागवून त्यावर बनावट लेबल लावून शेतकऱ्यांना विकला जात असल्याचं तपासात समोर आलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत जीरामजी कायदा आजपासून देशभरात लागू. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या सुमारे 15,000 कंत्राटी कामगारांच्या समायोजनाचा शासन निर्णय निर्गमित आणि नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183

रुपये 50 पैशांची कपात, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, आणि राज्यात पावसाचा जोर वाढला, मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी राम जी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश यामध्ये आहे. हे विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. PCPNDT कायद्याअंतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणे यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तंजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रेसारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे.
रंगमंच आणि पडद्यावरचा नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शक

0: विजया मेहता यांच्या निधनानं एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेता मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य जगल्या रंगभूमी करता आणि पुढे इव्हन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इव्हन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात, असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: राज्यात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही आज जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ, उरण फाटा, कोपरखेरणे, दहिसरगाव, सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली, तर लांजा तालुक्यातल्या मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे, त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. या सर्व तलावात सुमारे 70 लाख लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. यंदा पाऊस लांबल्यानं मुंबईकरांसाठी पाणी कपातीचं संकट निर्माण झालं होतं, मात्र या पावसामुळे हे संकट दूर होईल अशी अपेक्षा आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76,923 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24,006 अंकांवर बंद झाला. ईशान किशन यानं ताज्या आयसीसी क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार बेलफेस्ट इथं आयर्लंड विरुद्ध झालेल्या 2 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताचा 0-2 असा पराभव झाला असला तरी ईशान किशननं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवत अव्वल स्थान गाठलं आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात आज रात्री अटलांटा इथं इंग्लंडचा मुकाबला कांगो प्रजासत्ताकाशी होणार आहे. सिएटलमध्ये बेल्जियमचा सामना सेनेगलशी तर कॅलिफोर्नियात सँटाक्लारा इथं यजमान अमेरिकेची लढत बोस्नियाबरोबर होणार आहे. गेल्या 24 तासात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी राम जी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: This is 107.1 MHz FM Rainbow. Please stay tuned for the news in Marathi at 8:05.
1: Mumbai. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि ICC क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. डिजिटल इंडिया उपक्रमानं सुशासनाची नव्यानं व्याख्या केली असून नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. डिजिटल इंडिया उपक्रमानं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकला आहे असं प्रधानमंत्र्यांनी या उपक्रमाला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गरीब आणि वंचित घटकांना सक्षम करण्याबरोबरच नागरिकांचं दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यात डिजिटल इंडियाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असंही ते म्हणाले. ऑप्टिकल फायबर जाळ्याचा विस्तार आणि डिजिटल व्यवहारात झालेली वाढ यामुळे या उपक्रमाच्या अभूतपूर्व यशाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेल्याचं त्यांनी सांगितलं. अखंड आणि सुलभ डिजिटल पेमेंट प्रणाली तसंच थेट लाभ हस्तांतरणामुळे लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे शासकीय लाभ पोहोचत आहेत असं ते म्हणाले. तंत्रज्ञान नागरिकांचं जीवन अधिक सुलभ करणारं प्रभावी साधन बनल्याचं त्यांनी सांगितलं. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत G-RAMG अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम मिळालं नाही तर बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत गोरेगाव जोगेश्वरी मालाड बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडुप विक्रोळी घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ उरणफाटा कोपरखेरणे दहिसरगाव सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर विरळ घाटात दरड कोसळली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. नवी दिल्ली उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या विविध रस्ते प्रकल्पांना आज केंद्र सरकारनं मंजुरी दिली. यात वसंत कुंज नवी दिल्ली ते द्वारका महामार्गासाठी 6 पदरी रस्त्याच्या बोगद्याला तसंच उत्तर प्रदेशात कानपूर कबराई विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 34 वर 117 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवेश नियंत्रित मार्गालाही सरकारनं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. द्वारका महामार्गासाठीच्या बोगद्याबाबत त्यांनी सांगितलं.
2: पहला प्रोजेक्ट 6 लेन द्वारका टनल दिल्ली के लिए एक बहुत बड़ा वरदान साबित होगी। 8 किलोमीटर की ये टनल एक तरीके से कम्प्लीट ये एक नया कॉरिडोर बन जाएगा। ये रिज है, इस रिज को बिना डिस्टर्ब किए सारा काम करना है। इस रिज को, रिज हमारे दिल्ली की एक तरीके से लंग्स ऑफ दिल्ली है, इसलिए उसको बिल्कुल भी डिस्टर्ब किए बिना इसके नीचे से ही टनल लेके जाने का है, ये प्रपोजल है।
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं। त्या 92 वर्षांच्या होत्या। विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या। मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता। नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले। त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला। रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रेसारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता। आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले।

0: त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता, तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावल्या आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे विजाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य जगल्या रंगभूमी करता आणि पुढे इव्हन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सरकार सिनेमातून केलेला आहे, एक उत्तम मीडियम पण केलेली आहे, त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं. ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत, इव्हन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात, असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: ईशान किशन यानं ताज्या आयसीसी क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. यावर्षी झालेल्या पुरुषांच्या आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेत ईशान किशननं शानदार फलंदाजी करत सुमारे 200 स्ट्राईक रेटनं 317 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत मोठी झेप घेता आली. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. हे विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. PCPNDT कायद्यांतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदारानं सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023 आणि 2024 वितरण आज मुंबईत समारंभपूर्व करण्यात आलं. या 2023 आणि 2024 अशा एकूण 189 पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात आलं. डॉ संजय ज्ञानदेव पाटील आणि यज्ञेश वसंत सावे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार देण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।

हाय हमें यूं देखना, ऐसा ना हो बदनाम हो जाए, ये मुमकिन है इसी का कल

नॉनस्टॉप फिल्म म्यूजिक रोजाना सुबह 9 से 10 बजे तक रेनबो 102.6 पर।

नमस्कार, सुप्रभात. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आपण ऐकत आहात कार्यक्रम वंदन. आपल्या सोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज आणि आपण न्यूज ऑन AIR माध्यमातून सुद्धा ऐकत आहात हा कार्यक्रम ज्याचं नाव आहे वंदन. आणि आपण नेहमीप्रमाणेच आपली जी मालिका सुरू आहे तिच्याकडे वळणार आहोत की भारतामध्ये अर्थातच ह्या इतक्या सगळ्या वैविध्यपूर्ण नद्या आणि त्या नद्यांमध्ये आपल्याला बऱ्याच नद्यांचा आपल्याला असा संदर्भ एक दिसून येतो की ज्या संदर्भामध्ये त्यांचं प्राचीनत्व सिद्ध होतं. अशीच ही एक नदी जिला बंगालचे अश्रू असंही म्हटलं जातं, कारण की त्या नदीवर खूप मोठ्या प्रमाणावर त्या नदीला पूर यायचा आणि म्हणून तिला बंगालचे अश्रू म्हटलं जायचं. आणि ही नदी म्हणजे झारखंड आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांमधनं वाहणारी दामोदर नदी. आधुनिक काळात तिच्यावर खूप साऱ्या गोष्टी म्हणजे धरणं वगैरे बांध वगैरे बांधून या पुरावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या नदीचं प्राचीनत्व सिद्ध करणारा कोणताही पुराणातला संदर्भ नसला तरीसुद्धा या नदीचं नाव हे खूप खास आहे. म्हणजे दामोदर हा शब्द हा भगवान कृष्णांसाठी वापरला जातो आणि त्यामुळे तो त्या अर्थाने पुल्लिंगी आहे. पण तो शब्द पुल्लिंगी असूनही ह्या नदीला दिलेला आहे हे एक वेगळेपण आहे. दामोदर ह्या शब्दाचा जर आपण शब्दशः अर्थ बघितला तर पोटाच्या भोवती बांधली गेलेली रश्शी असा तिचा अर्थ आहे. दम आणि उदर, दामोदर दम आणि उदर ह्या शब्दातनं ती निर्माण झालेला हा शब्द आहे. तर याचा उगम कुठे आहे तर भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेला बालरूपामध्ये होते त्यावेळेला तुम्हाला ती सगळ्यांना प्रसिद्ध कथा माहिती आहे की माता यशोदा त्या भगवान श्रीकृष्णांच्या त्या सगळ्या लीलांनी चिडलेली असते की दही खातो आहे हा सतत आणि म्हणून ती मग त्याला तूच दही खाल्लं ना म्हणून रागाने त्याला बांधून ठेवते, त्याच्या पोटाशी रश्शीने त्याला बांधते आणि त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्णांना दम उदर अर्थात रश्शीने उदराकडे बांधणं या अर्थाने दामोदर असं नाव पडल्याचं सांगितलं जातं. तेच नाव भगवान कृष्णांचं नदीला दिलेलं आहे. आता ह्याचा संदर्भ किंवा ह्याचा परस्परांशी संबंध काहीही दिसत नाही, पण दामोदर नदी ही एक महत्त्वपूर्ण नदी प्रणाली पूर्वीच्या पुरांमुळे प्रसिद्ध आणि आता तिच्यावरती जे विविध जलप्रकल्प त्या नदीवरती साकारलेले आहेत त्यामुळे ह्या संपूर्ण क्षेत्राची ती एक अतिशय सुंदर अशी जीवनवाहिनीसुद्धा ठरलेली नदी. तिच्याबद्दल अगदी थोडक्यात जाणून घेतला आपण वंदन कार्यक्रमाच्या निमित्ताने जो आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

मंडळी, आपल्या परिक्रमेकडे आपण थोडंसं आता वळूया. खूप वेगवेगळ्या परिक्रमा भारत देशामध्ये आपल्याकडे होताना दिसतात, आणि आज ज्या परिक्रमेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे क्षिप्रा परिक्रमा. नद्यांची परिक्रमा आपल्याकडे अजिबातच नवीन नाही, पण नर्मदा परिक्रमा आपल्याला माहिती असते, क्षिप्रा परिक्रमा तिच्याबद्दल फारसं माहिती नसतं. अत्यंत प्राचीन ज्या नगरी आहेत त्याच्यामध्ये उज्जैन ही एक अत्यंत महत्त्वाची नगरी, आणि ती क्षिप्रा नदीच्या काठी वसलेली नगरी आहे. मग तिथे महाकालेश्वर, गढकालिका, मंगलनाथ, सिद्धवट आणि कालभैरव अशी प्राचीन स्थानं या नदीच्या काठी आपल्याला दिसून येतात. आणि या नदीच्याबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते की समुद्र मंथनामध्ये ज्यावेळेला अमृत कलश बाहेर आला त्यावेळेला त्यातले काही थेंब या नदीमध्ये पडले होते, आणि त्यामुळे दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन या पवित्र नदीच्या काठी होतं, आणि त्यामुळे जे पावित्र्य क्षिप्रेला प्राप्त झालेलं आहे त्यामुळे ही क्षिप्रा परिक्रमा महत्त्वपूर्ण मानली जाते. ही परिक्रमा रामघाट हा जो परिसर आहे क्षिप्रेच्या काठी तिथं ध्वजपूजन करून सुरुवात होते त्यामध्ये, आणि रामघाटावरचे काही म्हणजे खूप सारे कित्येक नागरिक हे त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. आणि मग त्याच्यानंतर ही जी परिक्रमा आहे ती कशी होत जाते, तर त्याची ह्या यात्रेची किंवा ह्या परिक्रमेची बरीच सारी रूप आहेत. लघु पंचकोशी यात्रा असा एक आहे भाग, पंचकोशी यात्रा. तर पंचकोशी म्हणजे त्या दिवशी आपण जाणून घेतलं की पाच जी काही तीर्थक्षेत्र असतील त्यांना भेटी द्यायची, त्यामुळे लघु पंचकोशी यात्रा, पंचकोशी यात्रा, अर्ध परिक्रमा आणि पूर्ण परिक्रमा असं संपूर्ण ह्या क्षिप्रेच्या परिक्रमेचं रूप आहे. आणि जवळपास 118 किलोमीटरचा हा प्रवास आहे जर पूर्ण पंचकोशी पूर्ण यात्रा जर केली तर. तर त्याच्यामुळे या परिक्रमेचं म्हणजे नर्मदेची परिक्रमा तर होतेच, पण क्षिप्रेच्या परिक्रमेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे की त्याच्यामध्ये तिला म्हणजे ते कॅलेंडरप्रमाणे किंवा अत्यंत व्यवस्थित पाहिला जातो मुहूर्त वगैरे, आणि मग त्याच्यानंतर ही परिक्रमा सुरू केली जाते. आणि ज्या क्षणाला परिक्रमा संपते म्हणजे सुरुवात होताना ध्वजपूजन होतं आणि परिक्रमा जेव्हा संपते त्यावेळेला क्षिप्रेला चुनरी किंवा साडी देण्याची पद्धत आहे. मग आता अलीकडच्या काळामध्ये विशिष्ट कालगणनेनुसार जेव्हा ही परिक्रमा बरेच जण सुरू करतात तेव्हा तिचं समापन करत असताना मोठ्यात मोठी चुनरी किंवा साडी ही क्षिप्रेला प्रदान करण्याचा एक मोठा कार्यक्रम असतो, आणि त्याचे त्या सोहळ्याचे सुद्धा बरेच सारे फुटेज आहेत उपलब्ध. तर ते जे आहे ना की आपल्या नदीला आपण एखाद्या आपण माते समांतर तिला मानतोच, पण तिला स्त्री रूपात पाहण्याचं हा जो काही भारतीय दृष्टिकोन आहे तो या दृष्टी म्हणजे या निमित्ताने ही जी साडी वगैरे तिला देणं आहे त्याच्यातनं अधिक अधोरेखित होतो. त्यामुळे ही परिक्रमा क्षिप्रा परिक्रमा वेगळी ठरते, आणि तिच्याबद्दल थोडक्यात आपण जाणून आपल्याला घ्यावंसं वाटतं. निमित्त आहे कार्यक्रम वंदनचं जो आपण ऐकत आहात FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AI या ॲपवरही.